102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 30 वैशाख शके 1948 म्हणजेच 20 मे 2026. सुप्रभात श्रोते हो, यावेळी सकाळची 5:57 झाली आहेत. मंगलवाद्यानं आजच्या प्रसारणाला सुरुवात करत आहोत.

श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळचे 6 वाजता आहेत. काही क्षणात हिंदी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी यवतमाळ सकाळची 6:05 झाली आहेत. भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत मंगल प्रभात.

शांत शांता शेळके यांची रचना, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

संत नामदेवांचा अभंग आपण ऐकलात सुरेश वाडकर यांच्या आवाजात. संगीत होतं चंद्रशेखर गाडगीळ यांचं. मंगलप्रभात कार्यक्रमात ऐकूया पारंपरिक रचना पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात आणि या गीताला संगीत नंदू होनप यांचं.

संत तुकारामांचा अभंग अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकलत. संगीत होतं नंदू होनप यांचं. श्रोते हो मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया दामोदर शिरवले यांचं गीत प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात. या गीताला संगीत आनंद शिंदे यांनी दिलं आहे.

0: प्रल्हादशिंदे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मंगलप्रभात कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळची 6:30 झाली आहेत. ऐकूया चिंतन.
1: नमस्कार, माझे नाव विशाल तुळशीदास तुळंबार. माझ्या आजचा चिंतनाचा विषय आहे सोशल मीडिया आणि आजचा युवक. एक प्रतिष्ठित कुटुंबातल्या तरुणीनं स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेत आत्महत्या केली. ही बातमी सर्वदूर पसरली आणि जेव्हा प्रकरणाची शहानिशा सुरू झाली तेव्हा असं निदर्शनात आलं की ती तरुणी सोशल मीडियावर आपल्या प्रियकरासोबत चॅटिंग करण्यात आपलं एवढं मानसिक स्वास्थ्य हरून बसली होती की आपल्याकडे असलेली बंदूक आपल्याच डोक्याला लावून सेल्फी काढण्याच्या नादात, प्रियकराला फोटो पाठवण्याच्या नादात तीच तिच्या हातून मोबाईलचं बटन दबण्याऐवजी बंदुकीचं बटन कधी दबलं गेलं आणि तिच्या मेंदूचा चेंदा कधी झाला हे तिचं तिलाच कळलं नाही. म्हणजे ज्या तरुणांनी आपल्या सशक्त हातात देशाची सूत्र घ्यायची तेच सशक्त हात आज सोशल मीडियात व्यस्त झालेली आहे आणि वृद्धांच्या हाती देशाची सूत्र आलेली आहे. ही वस्तुस्थिती पाहून एक तरुण म्हणून मला हा विषय घ्यावासा वाटतो. खरं तर आजचा युवक सोशल मीडियाला हाताळतो आहे की आजच्या युवकांइतकी तरुण असलेली सोशल मीडियाच युवकांना हाताळते आहे हा खरं तर चिंतनाचा विषय आहे. विनोबा भावे असं म्हणतात की भावना ही मनुष्याच्या जीवनाची अवरुची असते. म्हणजे इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये माणूस हा जीवनाच्या भावनेच्या बळावरती स्वतःची प्रतिभा त्या ठिकाणी सिद्ध करत असतो. परंतु ग्लोबल इनोव्हेशन नावाच्या संस्थेचे संरक्षक असं सांगतं की भारतात तब्बल 69% युवक आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहे. म्हणजेच काय तर आमच्या ओठांवरचं बोलणं आता बोटांवरती येऊन ठेपलं आहे. हे हृदयाची त्या हृदयाशी संवाद संपून एका क्लिकवरती आपल्या भावना व्यक्त करण्याचं काम आजचा युवक करीत आहे. म्हणजे एखाद्या प्रियकरानं आपल्या प्रियसीला घेऊन बगीचात बसावं आणि तिचा हातात हात घ्यावा, डोळ्यात डोळे घालावे आणि मी आयुष्यभर तुझी साथ निभावेन असं वचन द्यावं, यातून त्याने व्यक्त केलेली भावना मला वाटतं सोशल मीडियावरती केलेल्या आय लव यूच्या एका मॅसेजवरती निर्माण होऊ शकत नाही. म्हणजेच सोशल मीडियानं युवकांमधलं अंतर जरी जवळ केलं असलं तरी मला वाटतं सोशल मीडियानं युवकांमध्ये भावनिक दरी निर्माण करण्याचं काम केलं. ही वस्तुस्थितीसुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. खरं तर सायबर गुन्हे अन्वेषण शाखेनं आपली आकडेवारी जाहीर केली. त्यात त्यांच्या अशा निदर्शनात आलं की 75% सायबर गुन्हे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांच्या हातून घडत आहे. आणि मग ज्यावेळी या देशातला युवक कुठल्या तरी राजकीय उद्देशानं एकमेकांना ट्रोल करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो तिथेच आय एम इन ट्रोल नावाच्या पुस्तकामध्ये श्वेता चतुर्वेदी असं लिहायला लागते की वी आर प्लेइंग बॅटल इन अ रॉंग बॅटल ग्राउंड. मुळात आजचा युवक हा चुकीच्या युद्धभूमीवर युद्ध खेळतो आहे आणि मग हे सोशल मीडियावरचं युद्ध आजच्या शस्त्रांच्या युद्धापेक्षा मोठं विध्वंस या देशात करत असल्याची वस्तुस्थिती आपल्याला नाकारून चालणार नाही. याचपुढे विचार करत असताना एखादा इंजिनियर असलेला तरुण आपल्या अंगणामध्ये एखादा ड्रोन बनवतो, तो उडवतो, त्याचा व्हिडिओ काढतो आणि तो सोशल मीडियावर टाकतो. त्याचवेळी इस्रोमधला एखादा शास्त्रज्ञ आपला यान बनवतो, तो अवकाशात सोडतो, त्याचाही व्हिडिओ काढतो, तो सुद्धा सोशल मीडियाला टाकतो. आम्ही काय करतो, दोन्ही व्हिडिओला लाईक करतो. खरं तर एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, अंगणात बनवलेला युवकाचा व्हिडिओ आणि अवकाशात सोडलेलं शास्त्रज्ञाचं यान या दोन्ही गोष्टींच्या यशामध्ये प्रचंड फरक आहे. परंतु आपण जो लाईक करतो त्या लाईकच्या इंटेन्सिटीमध्ये मात्र आपण एक फरक दाखवू शकत नाही. मग आमच्या युवकाचं नेमकं होतं आहे काय? आमच्या देशाचा युवक आपल्या यशाचं मोजमाप सोशल मीडियाच्या एका लाईक आणि कमेंटवरती मोजायला लागतो आणि मग त्याच्या पलीकडे तो मजल मारू शकत नाही, त्याच्यावरती त्याचं मोजमाप ठरायला लागतं आणि मग आमच्या देशाच्या

0: युवकाचं यशाचं यान हे कधीच अवकाशात उडू शकत नाही, तर ते त्याच्याच अंगणात घिरट्या घरात राहतं. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आमच्या युवकांनी समाज माध्यमाचा म्हणजेच सोशल मीडियाचा वापर जर सकारात्मकरित्या करून घेतला तर मला वाटतं हे सोशल मीडिया आजच्या घडीला आपल्याला सर्वात मोठं वरदान ठरल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.
1: श्रोते हो, चिंतनी या कार्यक्रमात विशाल तुडंबवार यांचे विचार आपण ऐकलेत. चिंतन कार्यक्रमाचा भाग तिसरा आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकलात. 6:35 झाली आहेत. आता ऐका आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

कृषीवाणी कार्यक्रम सकाळी 6:40 आम्ही प्रसारित करणार आहोत. कार्यक्रमात बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती देणार आहेत सुमेध मुंगले. 6:45 मुंबई केंद्रावरून आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम सहक्षेपित होईल. कार्यक्रमात आपण ऐकणार आहात योग आणि आपलं आरोग्य याविषयी योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली माहिती. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची असेल. परिसर कार्यक्रम सकाळी 6:50 आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहात. 6:55 दिनविशेष. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. मिश्र संगीताची वेळ असेल सकाळी 7:40. 8:15 हिंदी चित्रपट संगीत प्रसारित होईल. याच कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकणार आहात सकाळी 8:40. 9:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील.

सुगम संगीत आपण ऐकणार आहात सकाळी 10 वाजता. 10:30 NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आम्ही प्रसारित करणार आहोत. श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम 11:00 आपकी पसंत.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1 वाजेपासून आपण ऐकणार आहात विविध भारती सेवेचे कार्यक्रम. संध्याकाळी 5:30 वाजता युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून. 7:15 अर्थविशेष आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 वाजता आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आपण ऐकणार आहात. कार्यक्रमात जागतिक मधमाशी दिनानिमित्त मधमाशी आणि तिचा जीवनक्रम याविषयी डॉक्टर प्रमोद मगर वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. रात्री 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील.

तर श्रोतेहो, हे कार्यक्रम आपण ऐका 102.7 मेगाहर्ट्सवर आणि सोबतच AIR ॲपवरसुद्धा आपण हे कार्यक्रम ऐकू शकता.

0: कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळची 6:40 झाली आहेत. ऐकूया कृषी वाणी.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषीवाणी या आपल्या सकाळच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये ऐकूया. बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती, आणि ही माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. मंडळी, शुद्ध आणि दर्जेदार बियाण्याचे शेतीच्या उत्पादनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अधिक आणि चांगल्या उत्पादनासाठी तितक्याच शुद्ध आणि दर्जेदार बियाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे बियाणे खरेदी करताना कंपन्यांच्या बियाणे विक्रीच्या जाहिरातींना बळी न पडता शेतकऱ्यांनी व्यवस्थित माहिती घेऊनच बियाणे खरेदी करावे, म्हणजे आपली फसवणूक होणार नाही. अधिक उत्पादनासाठी योग्य बियाण्याची निवड करणे हे जास्त महत्त्वाचे असते, कारण पिकाचे उत्पन्न मुख्यतः बियाण्याच्या दर्जावर आणि त्याच्या गुणधर्मावर अवलंबून असते. पेरणीच्या मानसिक दबावाखाली तो बाजारात फसवीलासुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बी बियाणे खरेदी करताना साधारणतः सावधानता बाळगली पाहिजे. बियाणे खरेदी करताना आपल्या वातावरणासाठी आणि जमिनीसाठी कोणते पीक चांगले येऊ शकते याचा विचार करावा. शक्यतो ज्या वाणाची शिफारस आपल्या भागासाठी केली असेल तसाच तो किडीसाठी अथवा रोगासाठी प्रतिकारक्षम किंवा सहनशील असेल अशाच वाणाची निवड करावी. ओलीत किंवा सिंचनाची व्यवस्था असल्यास त्या योग्य वाणाची निवड करावी. कोरडवाहू जमिनीसाठी जे वाण शिफारस केले आहे अशाच वाणाची निवड करावी. त्याचबरोबर संबंधित पीक पद्धती तज्ज्ञाकडून समजून घ्यावी. सध्या मोबाईलवर बियाण्याबद्दल सर्व माहिती उपलब्ध आहे, तरी देखील खात्री केल्याशिवाय बियाणे खरेदी करू नये. शक्य झाल्यास आपल्या परिसरातील कृषी विभागातील कृषी अधिकारी शास्त्रज्ञ सोबत चर्चा करून नवीन तसेच सुधारित संकरित वाणाची माहिती घ्यावी. उत्तम प्रतीचे खात्रीशीर आणि नोंदणीकृत बियाणे विक्रेत्याच्या दुकानातूनच खरेदी करावे. पूर्वीच्या हंगामात अन्य शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्याच्या अनुभवाची माहिती करून घ्यावी. शक्यतोवर कृषी विद्यापीठे किंवा विद्यापीठाचे संशोधन केंद्र बियाणे उपलब्ध असेल तर तिथून ते खरेदी करावे. बियाण्याचे खरेदी करताना कंपनीचे प्रतिनिधी किंवा विक्रेते याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नये. तसेच कंपन्यांच्या जाहिराती वाचून ही बियाण्याची खरेदी करू नये. बाजारामध्ये विविध प्रकारचे बियाणे विक्रीस उपलब्ध असतात, परंतु कोणत्या प्रकारचे बियाणे घ्यावे ही खरेदीपूर्वी माहिती असणे आवश्यक असते. बियाण्याचे मुख्यत्वे मूलभूत पैदासकार बियाणे, पायाभूत बियाणे, प्रमाणित बियाणे आणि सत्यप्रद बियाणे असे चार प्रकार पडतात. जे शेतकरी बीजोत्पादन करीत असतील अशा शेतकऱ्यांनी ठराविक प्रकारची बियाणे वापरणे गरजेचे आहे. मूलभूत किंवा पैदासकार बियाण्याची अनुवंशिक शुद्धता 100% असते. हे बियाणे पैदासकाराच्या देखरेखीखाली तयार केले जाते. हे बियाणे सामान्य शेतकऱ्यांच्या शेतात लागवडीसाठी उपलब्ध नसते. मूलभूत पैदासकार बियाण्यांसाठी पिवळ्या रंगाची खूनपट्टी लावलेली असते. पायाभूत प्रकारचे बियाणे तयार करण्यासाठी मूलभूत बियाणे वापरले जाते. पायाभूत बियाण्याच्या पिशवीवर पांढऱ्या रंगाचा टॅग खूनचिट्टी लावलेली असते. प्रमाणित बियाणे हे पायाभूत बियाण्यापासून तयार केले जाते. प्रमाणित बियाणे हे नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या शेतावर तयार केले जाते. याचे उत्पादन प्रमाणित एजन्सीच्या देखरेखीखाली होते आणि प्रमाणीकरण एजन्सीद्वारे मंजूर केले जाते. सत्यप्रत बीजोत्पादनासाठी प्रमाणित बियाण्याचा वापर करतात. हे बियाणे शेतकरी शेतावर तयार करू शकतात, मात्र बियाण्याची अनुवंशिक शुद्धता चांगली असणे गरजेचे आहे. या बियाण्यास निळ्या रंगाचा टॅग असतो. सत्यप्रत बियाण्यासाठी हिरव्या रंगाचा टॅग असतो. बियाण्याची वैधता तपासणी दिनांकपासून 9 महिने असते, तर नूतनीकरण केलेल्या बियाण्याची वैधता 6 महिन्यापर्यंत असते. या बाबी पाहूनच बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदी करताना बियाण्याच्या टॅगवरील खूणचिट्टी अगोदर तपासून घ्यावी. ती खात्री केल्यानंतरच बियाणे खरेदी करावे. त्यामध्ये प्रामुख्याने पिकाचे नाव, जाती आणि प्रकार, बीज परीक्षणाची तारीख, बियाण्याची उगवण क्षमता, भौतिक शुद्धता, बियाण्याच्या चाचणीची तारीख, बियाण्याचा वर्ग इत्यादी काळजीपूर्वक वाचावे. प्रमाणित बियाण्याची खूण चिट्टीवर अधिकाऱ्याची सही असल्याची खात्री करून घ्यावी. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताचा बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती ऐकलीत, आणि ही माहिती आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून.
0: श्रोते हो, कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकल्यात. वाचक स्वर सुमेध मुंगले यांचा होता.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा मुंबई केंद्रावरून आणि लगेचच 6:50 परिसर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकणार आहात. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो. प्राणायाम म्हणजे शरीर मन व आत्मा यांचा संयोग घडवून आणून संतुलित जीवन जगणं. प्राणायामाचा अभ्यास करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक ठरते. जसे की पूरक, याचा अर्थ श्वास आत घेणं, रेचक म्हणजेच श्वास किंवा उच्छ्वास बाहेर सोडणं, कुंभक विशिष्ट भागात श्वास रोखून ठेवणं म्हणजेच कुंभक. तसेच प्राणायामात काही बंध लावले जातात. मूलबंध, गुदद्वाराचे आकुंचन करणं, त्यानंतर उडियानबंध, पोट पाठीकडे खेचणं, नंतर जालंधरबंध, यात गळ्याच्या खोबणीत हनुवटी घट्ट पकडून श्वास रोखणं. महाबंध, वरील तीनही बंध एकसाथ पद्मासनात अथवा सिद्धासनात बसून लावले म्हणजे महाबंध होय. साधारणतः वय वर्षे 12 ते अतिवृद्ध व्यक्ती देखील प्राणायाम करू शकतात. रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर 4 तासांनी प्राणायाम करता येतो. सकाळची वेळ उत्तम, कारण हवा शुद्ध असते. शक्य नसल्यास खास करून थंडीत संध्याकाळी प्राणायाम केला तरी चालतो. दमा, उच्च रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखालीच प्राणायाम करावेत. मुख्यत्वे 5 प्राणायाम रोज व्हायलाच हवेत. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याकरता श्वासोच्छवासांची गती कमी जास्त करणं म्हणजेच भस्रिका प्राणायाम. श्वसन मार्ग शुद्ध करण्याचा प्राणायाम असंही आपण म्हणू शकतो, कारण या प्राणायामानंतर आपण जे प्राणायाम करत असतो त्याद्वारे शुद्ध हवा म्हणजेच ऑक्सिजन शरीरात घेतला जात असतो. तो शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी श्वसन मार्ग मोकळा असणे अपेक्षित असते. सुखासन, पद्मासन कोणत्याही एका आसनात बसावे. डोळे हलकेच बंद करावेत. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा लावत हात गुडघ्यांवर ठेवावेत. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास आत भरून घ्यावा, लगेच पूर्णपणे सोडून द्यावा. ही क्रिया जलद गती, मध्यम गती, संत गती यापैकी कोणत्याही गतीत वयोमानानुसार शारीरिक क्षमतेनुसार करता येते. उच्च रक्तदाब, हृदयविकार असणाऱ्यांनी एकदम संत गतीने ही क्रिया करावी. चक्करणे, मळमळणे अशी लक्षणे दिसल्यास शवासन करावे. फुफ्फुसे कार्यक्षम होतात. सर्दी, खोकला, कफाचे विकार बरे होतात. विषारी द्रव्यांचा नाश होतो. कपालभाती प्राणायामामुळे मस्तिष्क विकार दूर होऊन मस्तिष्क चमकू लागते. कारण याचा अर्थच मुळे कपाल म्हणजेच कपाळ, मस्तिष्क व भाती याचा अर्थ चमकणे. कोणत्याही एका आसनात बसून शरीर स्थिर ठेवावे. रेचक करीत म्हणजेच श्वास सोडत पोट यथाशक्ती आत घ्यावे. पोटाला एक स्ट्रोक जाणवतो. थोडक्यात सांगायचे तर दीर्घ श्वास घेऊन एका झटक्यात श्वास सोडावा, तेव्हा पोट आपोआप मागे खेचून पुन्हा पूर्वस्थितीत येते. ही क्रिया सुरू ठेवावी. थकवा आल्यास थोडं थांबावं, पुन्हा सुरुवात करावी. शक्यतोवर उपाशीपोटी केल्यास उत्तम, नाहीतर जेवणानंतर 4 तासांनी हा प्राणायाम आपल्याला करता येतो. मेंदूतील रक्ताच्या गाठी किंवा शरीरात कुठलीही गाठ असल्यास ती विरघळण्यास मदत होते. वजन कमी होते. अपचन, गॅसेस यासारखे विकार बरे होतात. यानंतर बाह्य प्राणायाम, अग्निसार क्रिया, उज्जयी प्राणायाम जो थायरॉइड ग्रंथीवर उत्कृष्टपणे कार्य करतो, गोळण्याचा विकार बरा करतो, तो नक्की करावा. करे योग रहे निरोग. धन्यवाद.
0: आत्ताच आपण योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग चौथा ऐकलात. सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्र.

0: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. जंगलतोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठी अधिवासच पुरवत नाहीत तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. हे स्वच्छ पाणी तयार करण्यासाठी, प्रदूषण काढून टाकण्यासाठी सुद्धा मदत करते. प्लास्टिकचा वापर कमी करा, कचऱ्याचे वर्गीकरण घरातूनच करा आणि पुनर्वापर करा, ऊर्जा बचत करा. ऊर्जा बचत ही सुद्धा फार महत्वाची आहे. झटपट दिवे बंद करणे, गरज नसताना उगाचच दिवे चालू ठेवणे, ऊर्जा बचत करणारे उपकरण वापरणे, वाहनांचा वापर कमी करा, या मार्गाने ऊर्जा बचत करता येईल. पाण्याची बचत करा, जेवढं पाणी लागतं काटकसरीपणा करा. वृक्ष लागवड हा सर्वात महत्वाचा विषय आहे. वृक्ष हवा शुद्ध करतात, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात आणि पर्यावरणाचे संतुलन राखतात. आपल्या आजूबाजूला जेवढी जास्त वृक्ष लावता येईल ती वृक्ष लावा, त्यांचे संगोपन करा, त्यांची काळजी घ्या. यापेक्षा सगळ्यात जास्त योगदान कुठलीही गोष्ट देऊ शकत नाही जर आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर. पर्यावरण विषयाबद्दल, त्याच्या संवर्धनाबद्दल आपण स्वतः जागरूक असण्यासोबत इतरांनाही याबाबत माहिती देऊन जागृती वाढवता येईल. तर मग आता आपण काय केलं पाहिजे? पुढच्या महिन्यात येणाऱ्या 5 जूनला, त्या दिवशी आपण सगळेजण जागतिक पर्यावरण दिन साजरा करणार आहोत, त्या दिवशी आपण प्रण घेतला पाहिजे की दरवर्षी तुमच्या वाढदिवसाला किंवा कुठलेही औचित्य साधून हिरव्यागार झाडांचे महत्व लोकांना पटवून द्यायचे आणि त्यांचे वृक्षारोपण करायचे. आता हिरव्यागार झाडांचे महत्व काय आहे? तर जे आपण आतापर्यंत बघितले की जंगलतोड झालेली आहे, त्यामुळे वातावरणात बदलायला काही चालना मिळत झालेली आहे आणि आता आपण त्यासाठी काय करू शकतो, तर हिरव्यागार झाडांचं त्यामध्ये फार महत्वाची भूमिका आहे. उन्हाळ्यात हिरवी राहणारी झाडे फार महत्वाची आहेत. पर्यावरण बदलांच्या उपाययोजनेतील महत्वाचा भाग म्हणजे जास्तीत जास्त या प्रकारची झाडे लावणे व त्यांचं संगोपन करणे. यामध्ये तुम्ही निंबाची झाडं, वड, पिंपळ, बांबू, आंबा यासारख्या झाडांचे वृक्षारोपण करू शकता, कारण ही झाडं फार लवकर वाढतात. दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यातही हिरवीगार राहतात, ही जमिनीची धूप होऊ देत नाही आणि यांचं सगळ्यात जास्त योगदान आहे कार्बन डायऑक्साईड आहे, जे क्लायमेट चेंज आणि वातावरणातील बदलाला कारणीभूत आहे. त्याचं उत्सर्जन जे होतंय आपल्या वेगवेगळ्या ऍक्शन्समुळे ते कमी करतं आणि त्यामुळे ही सगळ्यात जास्त चांगली गोष्ट आहे की आपण जर हिरव्यागार झाडांचे महत्व जाणून घेतले आणि त्यांचे वृक्षारोपण केले आणि त्यांचे संगोपन केले तर आपण यापेक्षा चांगलं योगदान आपल्या या पर्यावरण संवर्धनाला यापेक्षा चांगलं योगदान दुसरं काही देऊ शकत नाही. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा 4था आणि शेवटचा भाग ऐकला. आणि श्रोतेहो, याबरोबरच परिसर हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम पुन्हा दुपारी 2:10 ऐकू शकता.
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले.

102.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं यवतमाळ केंद्र आहे. सकाळची 6:55 झाली आहेत. ऐकूया दिनविशेष.

आज जागतिक मधमाशी दिवस। श्रोते हो, खायला गोड लागणारं मध आपण जन्मल्या जन्मल्या जिभेवर घेतलं होतं आणि मग अनेकदा आपण मधाची चव घेतली, कधी देवाच्या पूजेच्या वेळी केल्या जाणाऱ्या पंचामृतातून, कधी औषधांमधून, तर कधी व्यंजनांमधून, तर कधी सौंदर्य प्रसाधनांमधूनही आपण मधाचा उपयोग केला आहे। फिरून फिरून गोड मध गोळा करणारी मधमाशी आता आपल्याला पूर्वीसारखी जागोजागी दिसत नाही। पर्यावरण आणि अन्न साखळीत मधमाशांच्या अमूल्य योगदानाबद्दल जागतिक स्तरावर जनजागृती करणं आणि त्यांच्या संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठीच 20 मे हा दिवस दरवर्षी जागतिक मधमाशी दिवस म्हणून साजरा केला जातो। जगातील जवळपास 90% सपुष्प वनस्पती आणि 75% अन्नपिके परागीकरणासाठी मधमाशांवर अवलंबून असतात। कीटकनाशकांचा अनिर्बंध वापर, हवामान बदल आणि नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्यामुळे मधमाशांच्या अस्तित्वावर मोठा धोका निर्माण झाला आहे। श्रोते हो, आपल्या लहानपणी पुस्तकांमध्ये अभ्यासाला मधमाशी आणि तिचे कार्य आपण शिकलो, पण मात्र तिचं संगोपन, तिला वाचवणं किती आवश्यक आहे हे मात्र शिकायच राहून गेलं। म्हणूनच मधमाशीसाठी एक दिवस साजरा करण्याची गरज वाटली। तेव्हा सर्व सजीवांसाठी डंख देणारी जरी असली तरी मधमाशी वाचली पाहिजे।

श्रुतियों आज 20 मे क्रांतिकारक समाज सुधारक उत्कृष्ट वक्ते आणि पत्रकार भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख क्रांतिकारक बिपिन चंद्र पाल यांचा स्मृती दिवस. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल म्हणजेच लाल बाल पाल या प्रसिद्ध त्रयींपैकी एक बिपिन चंद्र पाल. त्यांनी स्वदेशी चळवळ, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार केला. बिपिन चंद्र पाल यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1858 रोजी सिलेट बंगाल देशात पोईल या गावी झाला. ते उत्तम वक्ते आणि लेखक होते. त्यांनी वंदे मातरम आणि न्यू इंडियासारख्या वृत्तपत्रांमधून क्रांतीचे विचार लोकांपर्यंत पोचवले. लोकमान्य टिळक आणि लाला लजपतराय यांच्यासोबत त्यांनी लाल बाल पाल ही प्रसिद्ध त्रयी बनवली. या त्रिकुटाने संपूर्ण भारतात क्रांतीची नवी लाट निर्माण केली. त्यांनी विदेशी वस्तू आणि कपड्यांवर बहिष्कार या आणि स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचं आवाहन जनतेला केलं. ते एक महान विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी बालविवाहाला विरोध केला आणि स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. त्यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदू तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला होता. बिपिन चंद्र पाल देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्यपणाला लावून 20 मे 1932 रोजी काळाच्या पडद्याआड गेले. आज त्यांचा स्मृतिदिवस. त्यांना विनम्र अभिवादन.

0: श्रोतेहो, दिनविशेष कार्यक्रमात जागतिक मधमाशी दिवसानिमित्त लघुभाषण आपण ऐकलं. सोबतच क्रांतिकारक बिपिन चंद्रपाल यांच्या स्मृती दिवसानिमित्त लघुभाषण आपण ऐकलं. प्रस्तुती प्रज्ञा निळकरी यांची होती. दिनविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 7 वाजले आहेत.
1: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
2: BA, BCom, BSc नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
1: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
3: नॅक मान्यता प्राप्त.
2: संपर्क गजानन समृद्ध वारसर 95 274 28 472.

समूह स्वरात देशगान आपण ऐकलत. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगाहर्ट्सवर.

0: दररोज सकाळी 11 वाजता ऐकायला विसरू नका आकाशवाणी यवतमाळ केंद्रावरून.
1: सकाळची 7:07 होत आहेत. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
2: पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकूया प्रादेशिक बातम्या.
3: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
4: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
3: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
4: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
3: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांसोबत काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. 3 भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर नॉर्वेमध्ये ऑस्लो इथं घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं पंतप्रधान म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठ, प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन, कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा पदवी प्रदान समारंभ येत्या 29 तारखेला सकाळी 11 वाजता प्रबोधिनीच्या हबीबुल्ला सभागृहात भारतीय पोलीस सेवेच्या निवृत्त अधिकारी आणि पुद्दुचेरीच्या माजी राज्यपाल डॉ किरण बेदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. दुसऱ्या दिवशी 30 तारखेला सकाळी 6:40 दीक्षांत संचलन होणार असून त्यासाठी देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काल प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत झालेली ही दुसरी दरवाढ आहे. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये दरानं मिळत आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 107.89 रुपये तर डिझेलचा दर 94.39 रुपये झाला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधल्या संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक खूपच विस्कळीत झाली आहे. परिणामी जगभरात कच्च्या तेलाच्या किमतींनी उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपानं मात्र या दरवाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या संदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना

0: मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा. शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा. अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया. राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून शासनानं 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1652 वाड्यांमध्ये 706 टँकरमधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागं घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले आहेत. ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोहोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी न्यायालयानं दिली आहे. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदू बाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या PMLA न्यायालयानं काल सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होऊ शकते. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्यांच्या माध्यमातून त्यानं 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग CBI नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा CBIचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. नीट UG फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं दीक्षांत संचलन येत्या 30 तारखेला. आणि राज्यातल्या 633 गावांना 700 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खर तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा

कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा, की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं. जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता, आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। सकाळचे 7:22 झाली आहेत। श्रोतेहो, आधुनिक मराठी गद्याचे जनक म्हणून ओळखले जाणारे लेखक, निबंधकार, पत्रकार विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा आज जन्मदिन आहे। त्यांचे वडील कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं शाला पत्रक हे मासिक ब्रिटिश सरकारचं धोरण यावरील टीकेमुळे ब्रिटिशांनी बंद पाडलं, पण त्यापूर्वीच विष्णूशास्त्रींनी निबंधमाला हे मासिक सुरू केलं होतं। त्यात ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध टीकात्मक लेखन तसंच इतर साहित्य लेखन ते करत असत। आर्यभूषण छापखाना आणि चित्रशाळा स्थापन करण्यात विष्णूशास्त्रींनी पुढाकार घेतला होता। सामान्यांमध्ये काव्याची अभिरुची निर्माण होण्यासाठी त्यांनी काव्यतिहास संग्रह हे मासिक सुरू केलं, तर प्रेरित साहित्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने किताबखाना हे पुस्तकाचं दुकान सुरू केलं। लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या सहकार्यांनी त्यांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या हेतूने इंग्लिश न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली, तर केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रं त्यांनी सुरू केली। स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा ही ज्यांच्या लेखनामागची आणि कार्यामागची प्रेरणा होती, त्या विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन।

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये.
0: अच्छा.
1: निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये, त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिवाय सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा, तुमच्या फोन मध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात त्यासाठी तुमचे जे ओटीपी असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे. हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
0: नक्कीच, नक्कीच. सर, सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
1: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चौबाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात, तसेच डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनचं आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय, ते इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतं की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो.
0: बरोबर.
1: आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करते.
0: साधा फोन येतो ना?
1: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्यानंतर दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
0: अच्छा.
1: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
0: अच्छा.
1: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेत मी त्यांना पहिला विश्वास संपादन केला जातो आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, कारण ऑलरेडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखवले तुमचं आहे का, हो माझंच, ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का, तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं, ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काय अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवतात.
0: अच्छा.
1: आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, थोडा फोन येतो व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देत आहे.
0: अच्छा.
1: मग तो वयस्कर माणूस गडबडतो, म्हणजे माझं तर एक खातं नाहीये आधार कार्ड मात्र माझं आहे, त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे, मग तो सांगतोय की सांगता येत नाही म्हणे कोणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे. आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे, अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
0: अच्छा.
1: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅक चे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं, आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. ते म्हणले मला कसं काय, नाही तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
0: अच्छा.
1: एक फोन कॉलिंग साठी, सायबर गुन्हेगार कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल सांगा. मग तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असतात. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी
0: व्हिडिओ
1: कॉलवरती, आणि दिसतं व्हिडिओ कॉलवरती, त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज काहीतरी ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा तुम्ही, असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं काय हरकत आहे. ते सगळं येतात की माझे हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो म्हणून शांतपणे. आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की हे माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
0: नाही.
1: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात. मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो, असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा.
0: अच्छा.
1: परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचं.
0: अच्छा.
1: आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय, मग ते सांगणार तुम्ही उतरला का उतरला, रिक्षात उतरला उतरला, आता बँकेत गेला का गेला, कोणाला कोण पुढे आहे मॅनेजर, तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी, मग ते आरबीआयचं, त्यावर बाकीचं काय सांगायचं नाही, त्यांना कोणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये, कारण का तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देतलं होतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही, पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता, नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात, त्यामुळे ते बोलतील तेवढेच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
0: बापरे.
1: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वेळा तो माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळा त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत.
0: अच्छा.
1: हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले, नवरा बायको. कारण दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय, आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या जे एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात करतात.
0: अच्छा.
1: आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटिझन्स कडे ते भेटायला

0: मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीजन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही आहे,
0: सहानुसाठी नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन, आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारची डिजिलरची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही CBI, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायची असेल तर
1: सर, हेच नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का, आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरत, तुम्ही फोन कट करणे निवांत बसणे. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कोणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेलं नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळेला फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला, तर पहिली काळ जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही सगळ्या लोकांनाही सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे, आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत. आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे. तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ती फिरायची, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इन्स्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा.
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत नव्हता तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा.
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांच्या फोनवरनं चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा. त्यांच्या घरी जावा, घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आणि श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. 102.7 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे. सकाळची 7:40 झाली आहेत. ऐकूया मिश्र संगीत.

0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला अनूप जलोटा यांच्या आवाजात पारंपरिक रचना आपण ऐकलीत. संगीत होतं त्रिवेणी भवानी यांचं.
1: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99,606,55,381.
3: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
4: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
3: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज आर्णी रोड यवतमाळ,
5: NAC मान्यता प्राप्त.
4: संपर्क गजानन समृद्धवार सर 95 274 28 472.

0: ऑक्सिजन चित्रपटातील गीत आपण ऐकलत वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.
1: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.
2: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PBBSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
2: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
2: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887086490.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
3: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
0: मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकत आहात. ऐकूया गुलाम अली यांना.

पारवेकर कॉलेज यवतमाळ इथं 11वी 12वी तसंच BA BCom मराठी आणि इंग्लिश मीडियम साठी नो डोनेशन मिनिमम फीज मध्ये प्रवेश. उत्कृष्ट ग्रंथालय, सिनियर स्टाफ, स्कॉलरशिप आणि भरपूर बक्षीस. पारवेकर कॉलेज पॉवर हाऊस जवळ पांढरकवडा रोड यवतमाळ. संपर्क 97 64 650 149. पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92 899 22 344.

गदी माडगुळकर यांचं बालगीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकलत. या गीताला संगीत वसंत पवार यांनी दिलं होतं. या रचनेबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आहेत समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

कार्यक्रमात सुरुवातीला इल्जाम चित्रपटातील गीत अंजानी यांचं, स्वर आशा भोसले आणि अमित कुमार यांचं, आणि संगीत बप्पी लहरी यांचं.

केंद्रीय विद्यालय यवतमाळ इथं सीबीएसई तसंच स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना 11वी सायन्स साठी प्रवेश देणं सुरू. प्रवेशासाठी आवश्यक ऑफलाईन नोंदणी फॉर्म्स कार्यालयीन वेळेत उपलब्ध. केंद्रीय विद्यालय यवतमाळ इथं 11वी विज्ञान शाखेत आजच आपला प्रवेश.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PBBSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
1: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
2: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
1: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
2: मोबाईल 988-17-86-490.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.

रॉकी चित्रपटातील ही रचना लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायली होती. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आर डी बर्मन यांनी दिलं होतं. हिंदी चित्रपट संगीताच्या उर्वरित रचना सकाळी 8:40 प्रसारित होतील. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम. 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल सीबीआयचे नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद. आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. आता सविस्तर बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील नॉर्डिक देशांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते. भारत नॉर्डिक देशांमधल्या संबंधात सातत्यानं वाढ होत असून गेल्या दशकात नॉर्डिक देशांची भारतातली गुंतवणूक 200% वाढली आहे असं ते म्हणाले. यामुळे भारताच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच नॉर्डिक देशांमधल्या रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. भारत आणि नॉर्डिक देशांमध्ये विद्यापीठं प्रयोगशाळा आणि स्टार्टअप परिसंस्थांमधील भागीदारी दृढ करून संशोधन कौशल्य विकास आणि गुणवत्तेच्या आदान प्रदानाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद काल नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आइसलँड फिनलँड

आणि डेन्मार्कचे पंतप्रधान या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. या परिषदेआधी मोदी यांनी आइसलँड, फिनलँड, डेन्मार्क या देशांच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा केली. दरम्यान काल रात्री पंतप्रधान इटलीला पोहोचले असून इटलीची राजधानी रोम इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात ते इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि राष्ट्राध्यक्ष सर्जिओ माटारेला यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा करतील. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ येत्या शनिवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. रुबिओ यांचा हा पहिलाच भारत दौरा असून या दरम्यान ते कोलकाता, आग्रा, जयपूर आणि नवी दिल्लीला भेट देतील. 26 मे रोजी ते क्वाड देशांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचं दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासातर्फे सांगण्यात आलं. क्वाड देशांच्या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका हे देश सामील आहेत. पश्चिम बंगालमधील भाजप प्रणित नवनिर्वाचित सरकारनं महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी अन्नपूर्णा योजना जाहीर केली असून त्याद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दर महिन्याला 3,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. महिला, बालविकास तसंच समाज कल्याण विभागाच्या वतीनं ही योजना राबवण्यात येणार असून ती येत्या 1 जूनपासून लागू होईल. या योजनेस अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार कार्डाशी जोडलेल्या गेलेल्या बँक खात्यात हे मदतीचे पैसे जमा होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिलांची वयोमर्यादा 25 ते 60 वर्ष एवढी ठेवण्यात आली असून 1 जूनपासून अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केलं जाणार आहे. याशिवाय विद्यमान लक्ष्मी भंडार योजनेतील पात्र महिला आता या अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी म्हणून स्थानांतरित होणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी काल सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांशी सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा निर्मिती तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नीट पेपरफुटी प्रकरणात काल केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्र, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1,000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेने घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं आपल्या विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करा आणि बनावट औषध विक्रीला आळा घाला अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही

0: संघटनेनं केली आहे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अत्याधुनिक प्रकल्प सुरू होत आहे. याद्वारे महात्मा गांधी यांचं 3D स्वरूपातील व्यक्तिमत्व निर्माण करण्यात येणार असून संग्रहालयाला भेट देणारे नागरिक त्यांच्या या डिजिटल व्यक्तिमत्वाशी संवाद साधू शकणार आहेत. महात्मा गांधी यांच्यावरील संग्रहालयात उभारण्यात आलेला हा तिसरा इंटरॅक्टिव्ह होलो बॉक्स असून यापूर्वी सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्यावरील अशा प्रकारचा होलो बॉक्स प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लवकरच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील अशा प्रकारचा AI तंत्रज्ञानावर आधारित 3D प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेनं देशात ब्रॉडगेज मार्गिका जाळ्याच्या विद्युतीकरणाचं 99.6% काम पूर्ण केलं आहे. यावर्षीच्या मार्चपर्यंत ब्रॉडगेज रेल्वे मार्गिकेच्या 69,873 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं होतं. या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे भारतानं युरोपीय संघ, अमेरिका आणि ब्रिटनसहित जगातल्या अनेक प्रमुख देशांना रेल्वे विद्युतीकरणात मागे टाकलं आहे. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ काल जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे, तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं असून प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हरित तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रात नॉर्डिक देशांसोबतची धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होण्याचा पंतप्रधानांचा विश्वास. नीट पेपर फुटी प्रकरणात काल CBI नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. नवी दिल्लीतल्या पंतप्रधान संग्रहालयात आजपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित 3D प्रकल्पाची सुरुवात. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे आज देशव्यापी बंद. आणि अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ১০২.৭ मेगाहर्ट्स FM आकाशवाणी यवतमाळ. 8:40 झाली आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीतातील उर्वरित रचना. साहिब चित्रपटातील गीत बप्पी लहरी आणि S. जानकी यांच्या आवाजात ऐकूया. अंजानी यांच्या गीताला संगीत बप्पी लहरी यांचं.

खुदगर्ज या चित्रपटातील इंदिवर यांची रचना मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांच्या आवाजात आपण ऐकलीत. या गीताला संगीत राजेश रोशन यांचं होतं. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून आपण ऐकत आहात.

0: पुन्हा एकदा राजेश रोशन यांच्या संगीत निर्देशनात रचना इंदिवर यांची, स्वर अमित कुमार आणि सहकाऱ्यांचा, आणि चित्रपट किशन कन्हैया।
1: Happy birthday!

राजू बन गया जेंटलमैन चित्रपटातील कुमार सानू यांच्या आवाजात ही रचना आपण ऐकलीत. देव कोहली यांच्या गीताला संगीत जतीन ललित यांनी दिलं होतं. या रचनेबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 9 वाजता आहेत विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

0: हिंदी और कन्नड़ फिल्मों के साथ साथ मलयालम, तेलुगु और तमिल फिल्मों में अभिनय करने वाले गिरीश कर्नाड एक मराठी फिल्म में भी मुख्य सहायक अभिनेता थे। वो मराठी फिल्म थी उंबरठा।
1: हे बगा,
2: एक है
1: वाचा ना
2: संगमवाड़ी महिला आश्रम सुपरिंटेंडेंट पोस्ट। अच्छा तर हे तुझ्या डोक्यात होतं सकाळपासून?
1: सुभाष मला तुमचं मत हवंय।
2: मत काय असायचं? त्यांना शक्य नाही म्हणून कळवायचं।
1: का काय शक्य नाही म्हणून कळवायचं?
2: मग काय शक्य आहे म्हणून कळवणं? वेडी आहेस की काय?
1: सुभाष मी थट्टा नाही करत आहे, मला खरंच हे काम घ्यायचंय।
2: हे पा तुला इथं अस्वस्थ वाटतं, या घरात तुझा जोगत काही काम नाही म्हणून तू गुदमरतेस, पण यावर तोड काय? घर सोडून कुठेतरी आडगावी जाऊन भूतासारखं राहणं, घरातून निघून जाणं।

श्रोते हो, विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. 102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण. 10 वाजता सुगम संगीत प्रसारित होईल.

घनगर्द आभाळ धरित्रीला टेकलेलं. एक झाड हिरवगार डोहाकडे झुकलेलं. एक थरा अवखळ खळाळून वाहणारा. एक डोंगर जलाशयात प्रतिबिंब पाहणारा. आज जे आहे ते उद्या असेल का? येणाऱ्या पिढीला ते पुस्तकातच दिसेल का? चला वसुंधरेचा ठेवा जतन करूया.

0: पंडित जितेंद्र अभिषेके यांच्या आवाजात ही रचना होती मंगेश पाडगावकर यांची.
1: पारवेकर कॉलेज यवतमाळ इथं 11वी 12वी तसंच BA BCom मराठी आणि इंग्लिश मीडियम साठी नो डोनेशन मिनिमम फीज मध्ये प्रवेश. उत्कृष्ट ग्रंथालय, सिनियर स्टाफ, स्कॉलरशिप आणि भरपूर बक्षीस. पारवेकर कॉलेज पॉवर हाऊस जवळ पांढरकवडा रोड यवतमाळ. संपर्क 97 64 650 149.
0: शांताराम नांदगावकर यांचं गीत आता ऐकूया. उषा मंगेशकर यांच्या आवाजात संगीत अनिल अरुण यांचं.

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
1: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92-899-22-344.
2: सुगम संगीताच्या कार्यक्रमात ही रचना मंगेश पाडगावकर यांची. ऐकूया सुमन कल्याणपुरी यांच्या आवाजात. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

सुरेश वाडकर यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकलीत. श्रोतेहो सुगम संगीताचा कार्यक्रम यावेळी आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
2: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PBBSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
1: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
2: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
1: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
2: मोबाईल 988-17-86-490.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.

पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.

0: श्रुती हो हेमंत कुमार यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगाहर्ट्सवर. 10:30 झाली आहेत.
1: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899,22,344.
0: प्रसारित करीत आहोत NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: उमंग सीआईईटी प्रस्तुत करता है
1: उमंग उमंग उमंग उमंग
2: एनसीईआरटी द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात उमंग 102.7 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ. जनमानसांच्या मनातील संवाद, तुमचा आवाज, तुमचा नाद. आकाशवाणी यवतमाळ. आम्ही आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 11 वाजले आहे. श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम ऐकूया. आपकी पसंद. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

प्यार का मौसम चित्रपटातील हे गीत किशोर कुमार यांनी गायलं होतं. संगीतकार होते आर डी बर्मन आणि आवड या श्रोत्यांची होती. आझादनगर लक्सर हरिद्वारचे ताज मोहम्मद अन्सारी, गुलाम साबिराही आणि मेहराज जहाँ. विठ्ठल मंदिर चौक बीड शहर येथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल, सरला प्रकाश आणि रामनिवास अग्रवाल. वेणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळचे नारायण आबाजी पुंडे, सोनबाराव हर्षदराव पुंडे. वाडोना खुर्द इथून चंदा कुंबरे, किसन कुंबरे, गणेश कुंबरे. पळसकुंडचे उज्ज्वला, राजू नैताम, भावना आणि नयन नैताम. आंबेडकर नगर अकोला इथून प्रकाश खेडकर, मीराताई आरती, संतोष पूजा आणि समस्त खेडकर परिवार. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बॉम्बे या चित्रपटासाठी चित्रा आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे गीत. गीताची आवड या श्रोत्यांची आहे. नवीन दहीफळ तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर इथून विठ्ठल काटे, संगीता आविष्कार काटे, मकरंद आणि संचिता प्रतीक काटे. सायलीला पार कारणीचे मांगेलालजी तुनगर, वच्छलाताई अमोल, सुमित कुमार, वीरा तुनगर, चंद्रकला तुनगर. पुणेचे प्रतीक्षा बुलबुले, दीपकराव बुलबुले. महावीरनगर दारवा रोड यवतमाळचे साहेबराव मनवर, रंजनाताई कुणाल, प्रीती प्रियंका, वियान मनवर. बिर्डीतून राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री वैष्णवी, चंचल ढोमणे, अर्जुन गवणेकर आणि धीरज सवाशेरे.

गांधी चौक रोपड पंजाबीतून हरदेव मीका बलविंदर बीरक जयतेक आणि मीका बीरक सरोज चौक अमरावती महाराष्ट्र इथून कमरूला ठेकेदार नसीम

बेगम आयशा खा आदिया खा अस्मा सालिया शोएब खान मुश्ताबा खान राहुभाई शाहिद भाई गांधीबाग अकोल्यातून रमेश कटनकर आणि वैशाली कटनकर रामनगर रोड शांतीनगर इंदोर इथून खुशी ब्रोनो गणेश कार्तिक संजना परी ललिता नारायण खर्चे स्वाती चौधरी प्रयाग चौधरी आणि मालती चौधरी बोराळा धरण तालुका मालेगावची दत्ता घायाळ सुनीताताई सानिका आणि गजानन घायाळ राजेंद्रनगर यवतमाळ इथून रेश्मा अनाया रोझीना आर्या अमीनभाई समीर आणि निजार लोखंडवाला शाहूनगर यवतमाळचे राहुल मनवर सरलाताई विशाल चेतन रोशनी आणि बेबी प्रियांशी मनवर या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत आहे. चित्रपट आहे एक दुजे के लिए गायक कलाकार अनूप जलोटा आणि लता मंगेशकर.

0: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
0: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
0: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 988 17

0: 490
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
2: आज तर पार्टी हवी,
3: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
4: आयडिया, इथेच करूया पार्टी.
2: पिझ्झा पार्टी,
3: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
5: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
2: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
3: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
5: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.

संगीतकार होते साजिद वाजिद आणि आवड या श्रोत्यांची होती मनोजा तांडा जिल्हा वाशिम येथून सानिका राठोड एस आर राठोड जय सुनील इंदुबाई आणि कुमार आशिष राठोड पाथर्डी कोरडगाव जिल्हा अहिल्यानगरचे नानासाहेब घुगरे द्वारकाबाई अनिता उज्ज्वला वैष्णवी वैभव साक्षी साईनाथ योगेंद्र घुगरे कृष्णा घुगरे धामणी मानोर येथून तुळशीराम डेरे मायावती संदेश प्रज्वल आणि अनुत डेरे सोलापूर महाराष्ट्र येथून शैलेंद्र पाटील शांताताई सिद्धिसृष्टी आणि समस्त पाटील परिवार शिव छत्रपती नगर वडगाव यवतमाळचे एम डब्ल्यू पाटील प्रतीक उत्कर्ष अनुष्का तनू आणि पाटील परिवार विनय जगताप पेंटर अक्षय तायडे माळीबेस बीड येथून किशोर उबाळे मंगला सपना शीतल अभिजित आणि सचिन उबाळे यानंतर ऐकूया बाजार चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेली ही रचना संगीतकार आहे खय्याम यांचं संगीत आहे खय्याम यांचं आणि आवड कळवणार शोते छत्री तलाव अमरावतीचे साधना राणी गुप्ता किशोर गुप्ता पांढरकवडा येथून सय्यद अमिनूर सय्यद आदिल सिमरन सय्यद आणि फरझाना सय्यद छत्रपती संभाजीनगर येथून राजेश साबळे पाटील राजदीप राशी आणि शीतल राजेश आमिरापूर आरणे येथून नंदकुमार शिवरामवार रीनाताई सार्थक अथर्व शिवरामवार वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे विजया सरकटे मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखेडे गौतमनगर जिल्हा नांदेड येथून प्रभाकर आणि आरती जोंधळे

0: केंद्रीय विद्यालय यवतमाळ इथं CBSE तसंच स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना 11वी सायन्स साठी प्रवेश देणं सुरू. प्रवेशासाठी आवश्यक ऑफलाईन नोंदणी फॉर्म कार्यालयीन वेळेत उपलब्ध. केंद्रीय विद्यालय यवतमाळ इथं 11वी विज्ञान शाखेत आजच आपला प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 92 84 570 58.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
2: थांब बुद्धू.
1: काय? अशा पॉपअप्स पासून सावध रहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
2: तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

जन्नत या चित्रपटातील के यांनी गायलेली सईद कादरी यांची रचना आपण ऐकली. संगीतकार होते प्रीतम आणि आवड या श्रोत्यांची होती. बोरीखुर तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, जगुताई साक्षीताई राजे जाधव, संचित वायाळ, प्रथमेश देशमुख मोताळा इथून, स्वामी देशमुख करडा इथून, प्रणाली आणि सान्वी देशमुख करडा इथून, देवपेठ वाशिमचे राजेश खंबाईतकर, प्रेमा खंबाईतकर, भाग्यश्री राठोड, राजेश्री भावसार, राजू भावसार आणि आर के कुसुमकर, श्रावस्ती सोसायटी यवतमाळचे भक्तराज बनसोड, तिलोत्तमा शोरवी, तुषार आणि रोहन बनसोड, किशोर पारेटकर, रश्मी तन्ने पारटकर, नंदनवन नगर यवतमाळ इथून. आणि यानंतरची रचना ऐकूया. चित्रपटाचं नाव आहे अमानुष. स्वर किशोर कुमार यांचा, आवड आहे या श्रोत्यांची. बालाजी चौक यवतमाळ इथून ओटी श्रीवास, मीनाताई, नितीन गायत्री भूमी, तनिस जिया सिया आणि सोनी श्रीवास. राणी झाशी चौक यवतमाळ इथून मुकेश, दीपिका, शौर्य, लविसा, शुभम, कल्याणी, कोकू आणि सुनीता श्रीवास. धामणगाव रेल्वे परसोड इथून मनोज धोटे, संगीता हेमंत आणि प्रेमाताई धोटे. घाटी घाटंजी इथून सर्वेश, शर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, भारती, आरती, बंटी आणि समस्त गवई परिवार. राम रहीमनगर यवतमाळ इथून जनाब शेख आझाद, बेगम लतीफा आझाद. सिद्धेश्वरनगर यवतमाळचे पंजाब रामटेके, यशोधराताई, पूजा आणि श्राव्या रामटेके.

यानंतरची रचना गायली आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. चित्रपट नौकर. आवड या श्रोत्यांची आहे. अयोध्यानगर राळेगाव इथून विनोद कुमार ढवळे, वेणुताई रोचा आणि प्रथमेश ढवळे. तरोळा तालुका अरणी इथून बालू मनवर, रजनी, श्वेता लके आणि मनीष मनवर. पुणेचे प्रियंका पंकज आर्या वाडोदे. जरूर वरूर इथून बाबासाहेब आणि चंद्रप्रभा वाडोदे. हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरचे उस्मान शेख फौजी, सायराबानू दस्तगीर, फैजनबी शाकीर, इस्लामबी बाबा शेख, करिश्मा शेख, सिमरन शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिलाबी गदर शेख, निलोफर शेख. बिलोली जिल्हा नांदेडचे चांदनी अयूब सय्यद आणि अमन सय्यद, माहिरा सय्यद. चानकी कोपरा तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा इथून किसनजी बावणे, उषाताई, सुरेशराव, मंगलाताई, महेशराव, शीतलताई, सतीश कल्याणी, मनीष, अश्विनीताई, चंद्रभानजी बावणे, संगीताताई, देवीदास गुंफा, रुपेश संगीता, रामदास, राधाबाई शेषराव आणि सचिन बावणे. वैष्णव कॉलनी सनावद इथून मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकीर, मोहम्मद अलकमा खत्री, मोहम्मद अल्तमश खत्री, रमेश गौड आणि मोहम्मद शादाब खत्री.

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ.
2: नॅक मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95-294-28-472. सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
0: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PBBSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
1: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
0: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
1: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
0: मोबाईल 988-17-86-490.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.

किशोर कुमार यांच्या स्वरात जवानी जिवानी चित्रपटातील ही रचना आत्ताच आपण ऐकलीत. आवड कळवणारे श्रोते होते सेक्टर 67 मोहाली चंदीगडेतून टी डी मल्होत्रा, ऋतिक प्रतीक, नवनीत राय, डॉक्टर अमनदीप, अनिल शर्मा, कालकेतून शुभचंद्र, बिट्टा बजाज आणि साहिल बजाज, कनेरा मोहल्ला पटेलातून मुकेश बत्ता, नीलम नितीन, पलक करण, गीतू निहारिका, हार्दिक आणि वंश बत्ता, बाजार चौक पुलगाव येथून अब्दुल कलाम आणि नाझिमा अंजुम, शनिवार पेठ बीड येथून पी बी कुलथे, हनुमंत समर्थ, वल्लभ श्रावणी आणि प्रथमेश कुलथे, ढाणकी इथून भाई रज्जा खान आणि शबाना बेगम, गणेशपेठ पाथर्डीचे अंबादास शिंदे, संगीता अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे, वारणा शहापूर इथून विजय चव्हाण, तेजस्विनी अंकिता, अनिकेत, माय चव्हाण, उसळगव्हाण तालुका धामणगाव रेल्वे इथून विनोद लांजेवार, संगीता मुक्ता, वंदिता सोपान लांजेवार, रामपूर घाटंजी इथून नितीन पाटील, प्रीती, आदिती, युवराज आणि समस्त पाटील परिवार. यानंतर ऐकूया जीना मरना तेरे संग चित्रपटातील ही रचना. गायक कलाकार आहे कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल. गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना. फतेहगड लुधियाना इथून विनोद पुरी, व्ही पी अशोक पुरी, सुशील, नीलम, बी के पुरी, कैलाश, रामा आणि आर एस पुरी. बडे प्लॉट पुलगाव इथून सुनील पेंदाम, सुनीता दामिनी आणि श्रेया पेंदाम. कोटवा नारायणपूर बाबापट्टी बलिया इथून ओमप्रकाश राय, उषा राय, हॅपी राय आणि अमित कुमार राय. दुबिहा नेवादा गाझीपूर इथून प्रतीक, रोशनी, प्रांजल राय आणि शेर

लोककला गाझीपूरचे अवधेश प्रीती आणि नवनीत राय. मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र येथून अभिजित गव्हाणकर, सरिता प्रिन्स, एकांश गव्हाणकर, प्रणिता सिद्धांत गव्हाणकर, आकार हाईट्स बहादुर नागपूर येथून वैशाली, शैलेश, श्वेता, सुमित आणि ध्वनी गव्हाणकर.

आपकी पसंद या कार्यक्रम श्रोते हो आपण ही आपल्या मनातील हिंदी गीत कळू शकता. पत्ता हे आपकी पसंद द्वारा उपनिदेशक कार्यक्रम आकाशवाणी केंद्र यवतमाळ जिल्हा यवतमाळ.

तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार, हॅव अ नाईस डे. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद, चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत वनिता मंडळ आणि 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आज यामध्ये ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत, आणि सखी विश्व ज्याचं लेखन केलं आहे संज्ञा कुलकर्णी यांनी, सहभाग अपर्णा जोग आणि संज्ञा कुलकर्णी, सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.
1: वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं, सख्यांचं आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं आणि त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या इथे सुवर्णा गोखले या आलेल्या आहेत. अनेक वर्ष ग्रामीण भागामध्ये शेतीशी संबंधित असणाऱ्या महिला, बचत गट, त्यांचे आर्थिक व्यवहार आणि एकूणच कौटुंबिक पार्श्वभूमी वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. 2026 हे महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय आणि त्यानिमित्ताने त्या आज आपल्याला त्याविषयी माहिती सांगायला आणि अधिक गप्पा मारायला आलेल्या आहेत. सुवर्णाताई, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद प्राचेताई.
0: बऱ्याच जणांना आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष हे चालू झालंय हेच माहिती नाहीये. हा एक मुद्दा, आणि ते कशासाठी त्याची घोषणा केली हे पण आम्हाला तुम्ही सांगा. उद्देश काय म्हणजे?
1: अगदी खरं सांगायचं तर हे महिला वर्ष, महिला शेतकऱ्यांचं वर्ष जे जाहीर झालं ते 2026 साली, पण 2 वर्षापूर्वीच त्याची खरं निश्चिती झालेली असते की काय असणार आहे म्हणून. हे

0: वर्ष UN जाहीर करता, राष्ट्रीय संयुक्त संघ. आणि हे ठरवताना ते विचार असा करतात की जे वर्ष सादर केल्यामुळे त्यांच्या परिस्थितीत फरक पडेल अशासाठी ते वर्ष सादर केलं जातं. 2 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की मिलेट वर्ष होतं आणि त्या निमित्तानं अनेकांना कळलं की कुठल्या प्रकारची बारीक धान्य पण आपण खाऊ शकतो, आपल्याला तृणधान्य म्हणजे वरई आणि त्याच्यासारखी असणारी अजून 10-12 धान्य असतात हे अनेकांना माहितीच नव्हतं, त्याची प्रदर्शनं लागली. तसं हे महिलांचं वर्ष अशासाठी केलंय की शेती हा जरी जगभरातल्या लोकांच्यासाठी महत्वाचा अन्न या अर्थी महत्वाचा विषय असला तरी त्याच्यामध्ये काम करणाऱ्या महिला शेतकरी या दुर्लक्षित आहेत. आणि फक्त भारतामध्ये त्या ग्रामीण भागात राहतात म्हणून त्या दुर्लक्षित आहेत असं नाही आहे अर्थ. तर संयुक्त राष्ट्र संघाच्या लक्षात असेल की जगभरच्या या महिला दुर्लक्षित आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी भरीव जाणीवपूर्वक केलं पाहिजे, त्यांचा आत्मसन्मान वाढण्यासाठी केलं पाहिजे म्हणून हे 2026 वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष असं जाहीर झालं.
1: महिला शेतकरी असं म्हणून तुम्ही ज्या ज्या ठिकाणी त्या बघितल्यात किंवा त्यांच्याबरोबर काम केलं तर तुमचा आजवरचा अनुभव काय होता, आत्ताची स्थिती काय वाटते?
0: महिला शेतकरी म्हणून बघत असताना शेतकरी हा शब्दच खरं पुरुषलिंगी आहे, त्यामुळे तिला महिला जेव्हा काम करते तेव्हा वेगळा महिला असा शब्द जोडायला लागतो. बाय डिफॉल्ट लोकांच्या लक्षात नाही येत की महिला म्हणजे शेतकरी. म्हणजे शेतकऱ्याचं चित्रकार्ड म्हटलं की फेटा घातलेला गावात काम करणारा शेतात काम करणारा पुरुष माणूस दाखवला जातो आणि त्यामुळे महिला शेतकरी ह्याच्यासाठी वेगळी जाणीव जागृती करण्याची गरज आहे असं वाटतं. आणि खरं म्हणजे त्या महिलेसाठीही जाणीव जागृती करण्याची गरज आहे. म्हणजे तिच्या मनात असं असतं मी दुसरं काही करूच शकत नाही म्हणून मी हे करते, म्हणजे ते बाय चॉईस स्वीकारलेलं नसतं, बाय कंपल्शन असतं की घरात कोणीतरी शेती केलीच पाहिजे मग आता माझं ते कामच आहे असा संस्कार तिच्यावर लहानपणापासून झालेला असतो म्हणून ती शेतामध्ये राबत असते आणि अक्षरशः राबत असते. म्हणजे तिचं आयुष्य बघितलं ना तर किती तास ती खाली वागते, किती वेळा ती चालते असा विचार बारीक बारीक गोष्टींच्यावर केला पाहिजे, त्याचे अभ्यास सुद्धा झाले पाहिजेत असं वाटतं. म्हणजे अगदी इथपासून मला प्रश्न वाटतो की गावामध्ये गावठाण असतं आणि गावठाणापासून साधारण 2 किलोमीटर 3 किलोमीटर अंतरावर पण लोकांची शेती असते आणि जेव्हा भात तयार होतो त्यातून तांदूळ बाजारामध्ये येतो, त्या तांदूळाला जिथं रस्ता आहे त्या रस्त्यावरच्या तांदुळाचा भाव आणि डोंगरामध्ये अगदी दुर्गम भागात पिकवलेल्या तांदुळाचा भाव मात्र गिराईक एकच देतं, पण कष्ट दोन्हीला सारखेच लागलेले असतात असं नाही. तर इतक्या बारीक गोष्टींपासूनच विचार करणं हे खरं श्रोत्यांनी पण करायला पाहिजे आणि त्यासाठी हे वर्ष आपण कारणी लावू शकतो असं वाटतं की शेतीमध्ये महिला जे काम करतात ना ते सगळं काम असं असतं की जे अतिशय किचकट आहे, चिकाटीनं आहे आणि तेच काम रोज करायचंय, म्हणजे खरोखर कंटाळा येईल त्या गोष्टी.
1: एखाद्या पिकाचं उदाहरण देऊन सांगू शकाल का?
0: अगदी, म्हणजे कुठला आता या भागामध्ये डोंगराळ भागामध्ये भात येतो तर त्या भाताची लावणी करणं हे 15 दिवसाचं काम असतं आणि शहरातला एखादा माणूस म्हणाला मी येतो मदतीला तर तो उपयोगीच पडत नाही. ज्याला या पद्धतीचं कौशल्य वर्षानुवर्ष काम केल्यामुळे तयार झालंय असंच मनुष्यबळ त्याला लागतं आणि त्यामुळे या महिला 15-15 दिवस आज माझ्या शेतावर, उद्या तुझ्या शेतावर, परवा शेजारचीच्या शेतावर, त्याच 15 जणी 15 जणींच्या शेतावर काम करतात आणि मग 15 दिवस रोज दिवसातले 8 ते 10 तास त्या पावसामध्ये वाकून काम करत असतात. त्यामुळे शारीरिक ताण वेगळे येतात, त्याच्यावरून येणारे आजार वेगळे असतात. म्हणजे वाकून काम केल्यामुळे पाठीला येणारे ताण आपण समजू शकतो, त्याच्यासोबतच 2 बोटांच्या मध्ये चिखल्या होणं, कायम पाय पाण्यात असल्यामुळे पाय वाळतच नाही कधी, असं 15-15-20-20 दिवस झाल्यानी त्वचेचे पायाशी निगडीत असणारे रोग वेगळे येणं आणि माझ्या पायाला काही झालं तरी विश्रांती घ्यायला फुरसत नाही. म्हणजे शेतकरी महिलेला तिला काय वाटतं म्हणून तिने केलं अशी स्पेस नसते. निसर्गाने सांगितलंय आता हे केलं पाहिजे, आता हे दिवस आले. म्हणजे आज समजा एखादीने टॅमॅटो केला असेल आणि तिला वाटलं आज जरा कणकण आली आहे, बरं वाटत नाहीये म्हणून मी शेतावर जाणार नाही, तर तिचे टॅमॅटो वाढायचे थांबणार नाहीत, पिकायचे थांबणार नाहीत आणि तिला गाभुळलेला टॅमॅटो असतानाच

0: हवा लागतो आणि त्यामुळे तिला ताप आला आहे का, तिची मासिक पाळी चालू आहे का, या कशाचीही फिकर न करता त्या दिवशी ते काम करावंच लागतं. तर ही अशी सगळी करावंच लागणारी कामं महिलांच्या वाट्याला येतात.
1: मग पुरुष शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांमध्ये मुख्य फरक काय वाटतो आणि तो वेतनाच्या स्वरूपात पण अजूनही आहे ना?
0: हो हो आहे. पुरुष शेतकरी ही जास्त वेगळ्या प्रकारच्या श्रमाची कामं करतात आणि महिला शेतकरी हे कष्टाचा विचार केला तर खूप कष्ट पडतील असं काम नसतं कदाचित त्यांचं, पण सातत्य हे चिकाटी हे त्यांना जास्त लागतं. आणि म्हणजे भात लावणीचे दिवस घेतले तर पुरुषांचं काम कदाचित पूर्ण सगळ्या सायकलमध्ये 10-12 दिवसाचं असलं तर बाईला मात्र भात शेतीसाठी 90 दिवस राबायला लागतं. म्हणजे पाणी अडवणं, पाणी सोडणं, चिखलणी करणं, पेरणीच्या भात लावणीच्या वेळेला त्याला दाढ बांधणं म्हणतात, रोपांचा गठ्ठा करतो, इथं पुरुष माणसं दिसतात. पण पाण्यामध्ये आलेलं शेवाळं काढणं, बारीक गवत काढणं, अशी सगळी जी त्यातली बारकाव्याची कामं आहेत ती मात्र महिला करताना दिसतात. भात काढणी महिला करतात पण झोडणीला पुरुष मदत करतात, मळणीला पुरुष मदत करतात असं लक्षात येतं. म्हणजे जिथं जड अवजड गोष्ट आहे तिथं पुरुष येतात आणि एवढं महत्त्वाचं काम करत असून सुद्धा महिलेला समान रोज मिळत नाही. तिचा श्रमाचा दर म्हणजे मजुरी आहे ती पुरुषांपेक्षा 50 रुपये तरी कमी असते.
1: इतकी कमी आजही
0: आहे आणि त्यामुळे अनेकदा माणसं मिळत नाहीत कामाला अशी परिस्थिती असते. आणि म्हणून मग आताच जे शेतीचं रूप झालंय ते तू माझ्याकडं कामाला ये, मी तुझ्याकडं कामाला जाते. म्हणजे खरं म्हणजे हे जग आता काय करन्सीच्या दृष्टीनं खूपच वरच्या पातळीला गेलाय पण या ठिकाणी मात्र बार्टर एक्सचेंज चालू असतं.
1: याला इर्जिक म्हणायचे
0: बरोबर,
1: तसंही
0: अजून चालू आहे. आणि त्यामुळे या बायकांमध्ये संघटन हे खूप चांगल्या प्रकारे आहे आणि त्या इतकं निगुतीनं करतात, इतकं मनापासून करतात की त्यांनी पिकवलं की म्हणजे समाधानासाठी त्या काम करतात आणि तरीही त्यांना सामाजिक मान्यता नाही त्यांच्या कष्टाला, याचं अतिशय दुःख वाटतं.
1: सामाजिक मान्यता म्हणालात त्याच्यावरनच एक विचारायचं आहे की एवढे कष्ट महिला करते, मग ती भात लागवणी असो नाही तर ज्वारी पिकवणं असो, कुठल्याही पिकांमध्ये तेच दिसतं साधारणपणे. आपण पुणे भागाचा विचार करतोय म्हणून भात प्रामुख्याने आपण आता उल्लेख केला, पण मग अधिकार काही असतात का? आता तुम्हाला काय जाणवतं की शेतमाल विकत घेण्याचा अधिकार, तो कुठे विकूयाचा अधिकार, किंवा एकूणच जमिनीची मालकी?
0: खरं म्हणजे असं असायला पाहिजे पण प्रत्यक्षात चित्र तसं नाहीये. अनेकदा मालकी ही पुरुष माणसाच्या नावाने असते, कधी कधी तिच्या नवऱ्याच्या नावाने असते असं सुद्धा नाही, सासरे किंवा आजे सासऱ्याच्या नावाने असते. आणि त्यामुळे अगदी मध्ये माझी एकदा हॉर्टिकल्चर बोर्डातल्या मंडळींची गाठ पडली आणि म्हटलं तुम्ही महिलांसाठी का नाही काही योजना करत, ते म्हणाले आम्ही केल्यात, शासकीय योजना खास महिलांसाठी आहेत पण या महिलांच्या नावावर शेतीचा सातबारा म्हणजे मालकी दाखव जो कागद आहे त्याला सातबारा उतारा असं आपण म्हणतो, तर त्या सातबारावर महिलांची नावं नाही आहेत. आणि कुठल्या महिलांची नावं असतात तर ज्या शिकलेल्या आहेत आणि जमिनीचा वाटा विक्रीसाठी त्यांना सह्यांचा अधिकार पाहिजेले, अशा महिला आता जाग्याहून सातबारावर स्वतःचं नाव लिहित आहेत. पण जिचं सगळं जगणंच शेतीवर अवलंबून आहे तिच्या नावावर मात्र अजून सातबारा झालेला नाहीये. अनेक शासकीय अधिकारी पुढाकारानं असं म्हणतात पण काही काही गोष्टी नुसते शासनाचे नियम करून होत नाहीत, त्याला सामाजिक मान्यता लागते. आणि अजून महिलेच्या नावावर सातबारा याला सामाजिक मान्यता नाही आणि मग कुठं घरातल्या घरात भांडण काढा असं म्हणून महिलाही फार त्याच्या पाठीमागे लागतात असं नाही. नवीन एखादा काय म्हणूयात व्यवसाय चालू झाला, उद्योगाची संधी आली आणि घरातला पुरुष माणूस ठोक नोकरीला बाहेर पडला की मात्र सगळं शेतीच्या ताब्यात येतं, मग तिचे निर्णयाचे अधिकार बदलतात, मग काय लावायचं कसं लावायचं हे ती ठरवते पण कुठं विकायचं असं ती ठरवते असं अजून झालेलं नाहीये. अनेकदा विक्रीच्या साठी सुद्धा जिथं पैसे मिळतात, बचत गटाचं काम करतो आणि अनेक महिलांची बँकेत खाती काढली पण त्यांच्या खात्यात त्यांनी कमावलेल्या गोष्टींचे पैसे पडतात असं होताना दिसत नाहीये. कुटुंब प्रमुख म्हणून जो पुरुष माणूस असतो त्याच्याच खात्यामध्ये बहुतेकदा हे पैसे पडताना दिसतात. आणि जोडधंदे जे शेतीला आहेत त्याची पण तिच्यावर जबाबदारी असते. म्हणजे आता जसं म्हटलं की ज्वारी काढली, भात काढला, तर त्याचं उरलेला पेंडा असेल किंवा हे असेल त्याच्यावर गाय पाळली आहे, म्हैस पाळली आहे असं होतं, आणि मग त्या गाई

0: म्हशीचं करायचं काम पण सगळं स्वाभाविक या शेतकरी महिलेवरच येतं. पण त्याच्या दुधाचे जे पैसे मिळतात ते सुद्धा अनेकदा पुरुष माणसांना मिळतात, कारण किटली घेऊन घालायचं काम अनेकदा पुरुष माणूस करतात, दूध काढेपर्यंतची जबाबदारी तिची. आणि त्यामुळे जेव्हा UN या पद्धतीचं वर्ष जाहीर केलं त्याची जी अनेक कारणं आहेत, त्यातल्या एका कारणामध्ये जेंडर इक्विटी म्हणजे संपूरकतेच्या साठी सुद्धा महिलांना वेगळं प्राधान्य देण्याचा जगाने विचार केला पाहिजे हा सुद्धा एक महत्वाचा दृष्टिकोन हे महिला वर्ष करत असताना होता असं आहे.
1: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असं म्हणत असताना समजा संपूर्ण जगाचा जसा आता तुम्ही म्हणालात जगाचा जरी विचार केला किमान भारताचा विचार केला तर अजूनही असंच दिसतंय की महिला शेतकरी याला तेवढं जेंडर बायस्ड अजूनही
0: सगळीकडे दिसतंय. आणि खरं तर त्यांच्या काही इतके युनिक क्वालिटीज आहेत ना, म्हणजे
1: शेती मला तिथेच यायचं होतं की महिलांनी शेती करणं म्हणजे एखाद्या महिलांनी एखादं पीक घेणं याच्यामध्ये काय एक युनिक दिसतं क्वालिटी दिसते.
0: अगदी, आपण जर विचार करायला गेलो आणि काय म्हणूयात ऐतिहासिक काळाचा दाखला देऊन विचार करायला गेलो तर तसा औद्योगिकरणाचं श्रेय पुरुषांना जातं, तसं शेती या प्रक्रियेचं श्रेय सगळं महिलांना जातं. महिला आहेत म्हणून शेती आहे, म्हणजे अशी शेती करता येईल हे सुद्धा महिलांच्या निरीक्षणांमधूनच सुरू झालेलं आहे. आणि हे तुम्ही अगदी छोट्या मोठ्या ठिकाणी गेलात तरी लक्षात येतं, म्हणजे त्या जे मनापासून काम करतात त्यांना चांगलं बेणं म्हणजे बीज संकलन करायचं ठरवलं तर उत्तम प्रकारचं बीज कुठलं असं सहज कुठल्याही गावात जाऊन विचारलं तर गावातल्या महिलांचीच नावं सांगितली जातात. म्हणजे त्यातली जी माहिती आहे ती त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं झालेली असते आणि त्या चांगल्या माहितीचा उपयोग पण खूप होतो. म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत, त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय असं म्हणूयात. तर आणि त्यामुळे वाईट वाटतं की तसा सन्मान तिचा होत नाही याचं, म्हणजे आपण जाणीवपूर्वक त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गेल्या काही दिवसात आम्ही असं ठरवलं की ह्यातल्या अनेक गोष्टी लोकांना माहिती नाही आहेत म्हणून तशा घडत नाहीत असं होतं, मग आपण असं करूयात लोकांना माहिती करून देऊ. आणि मग पुण्यातल्या लोकांना म्हटलं चला तुम्हाला यायचं आहे का, आम्ही महिला शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतो, आज चला आमच्यासोबत तुम्ही पण. आणि मग महिला शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर किती प्रकारची कामं त्या करतात, कुठली बारीक टूल्स त्या शेतीसाठी वापरतात हे पुण्यामधल्या शिकलेल्या महिला मंडळींना सुद्धा माहिती नव्हतं. आणि त्यामुळे अशा प्रकारची जागरूकता करण्याची गरज आहे. म्हणजे आता जसं आपण भाताचं उदाहरण घेतलं की भाताचं पीक असं म्हटलं तर आम्ही सगळ्या जणींनी एकत्र बसून असं काढलं की भातातली आपल्याला 3-4 गोष्टी माहिती असतात, म्हणजे भात पेरला, भात लावला, भात काढला, भात मळला, एवढी 4 क्रियापद माहिती असतात. पण प्रत्यक्ष भाताच्या प्रक्रियेत 22 ते 24 प्रक्रिया असतात आणि उरलेल्या सगळ्या महिला त्या त्या ठिकाणी करतात. म्हणजे भात पेरला की पहिला पाऊस झाला आणि भात पेरला असं वाटतं, पण भात पेरण्यासाठी ज्या ठिकाणी बीज टाकायचं ती जमीन तयार करायला त्याच्या आधीचे 2 महिने शेतकऱ्याला खपायला लागतं. त्याच्यामध्ये डोंगरावरून भाऱ्याची ओझी आणायची, ती टाकायची, त्यात छोटासा चौकोन शेतातला भाजून घ्यायचा, या सगळ्यासाठी पण महिला राबत असते. म्हणजे कागदोपत्री बी टाकल्यापासून परत बी धरणं किंवा काढणं हा कालावधी जरी 4 महिन्यांचा 5 महिन्यांचा 6 महिन्यांचा असला तरी भात पिकाचा कालावधी महिल्यासाठी 9 महिन्याचा 10 महिन्याचा असतो, एखाद दुसरा महिनाच तिचा सुट्टीचा असतो. आणि म्हणून वर्षभर जी झुंपलेली आहे आणि ना तिला तिच्या मर्जीनं कधी सुट्टी घेता येत. मला सगळ्यात वाईट वाटतं ते असं की तिला हवी तेव्हा ती सुट्टी नाही घेऊ शकत.
1: मशीन हे आपण बंद करून एखाद दिवस कारखाना बंद करू शकतो. हे सगळं निसर्गावर अवलंबून असल्यामुळे आज तुरीची डाळ वाढू नको असं म्हणून ती काही
0: बरोबर. आणि जास्त पाऊस झाला, नुकसान झालं तरी तिचं नुकसान होतं, म्हणजे डोळ्यात पाणी येतं ते तिच्या डोळ्यात पाणी येतं, कारण तिच्या सगळ्या कष्टावर माती फिरलं, पाणी फिरलं असं झालेलं असतं आणि तशी त्याची वेगळी दखल घेतली जात नाही. त्यामुळे जी शेतकरी कुटुंब आहेत ती कुटुंबांमध्ये महिलेला पुरेसा सन्मान देतात असं लक्षात येतं. पण जी शेतकरी कुटुंब नाहीत
1: मजूर म्हणून महिला
0: बरोबर तिथं मात्र त्यांना तशी संधी मिळत नाही. म्हणजे विकतचा मजूर घेतला तर त्याला महिन्याला

0: गणित केलं तर 8,000 रुपये द्यायला लागत असतील, तर बाहेर एखादी महिला गेली आणि 6,000 रुपये मिळवत असली पण शेतीशिवाय काम करत असली तर तिला प्रतिष्ठा जास्त असते, आणि ही 10-12 हजाराचं काम करत असली तरी तिला प्रतिष्ठा नसते, म्हणजे पैशाशी पण त्याचं नातं आहे असं नाही. तर शेती करणं हेच कमीपणाचं आहे असं वातावरण आहे. आणि त्यामुळे तुम्ही आत्ता काम करणाऱ्या कुठल्याही शेतकरी महिलेला विचारलं की तुझ्या मुलीला उद्याला तू शेतकरी महिला बनवशील का, तर अजून हो उत्तर देणारी माणसं मला सापडली नाही आहेत ही सगळ्यात मोठी शोकांतिका वाटते मला.
1: बरोबर. पण म्हणजे एकूण या आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर करण्यामागे किंवा आता अजूनही 6 महिने खरं तर आहेत आणि आता जून येऊन ठेपलाय, म्हणजे खरं तर हे पुढचे सगळे आपले पेरणी लागवड असे दिवस आहेत. एकूणच लोकांनी किंवा आत्ता ऐकणाऱ्या आपल्या सगळ्या मैत्रिणी श्रोते आहेत तर त्यांनी या वर्षाकडे म्हणून कसं बघावं?
0: अगदी, त्यांनी शेतीला सहलीला जावं. सहल म्हणून शहरातल्या लोकांना ते मनापासून आवडेल, पण लक्षात ठेवूयात की तिथल्या शेतकरी

0: आता अजूनही 6 महिने खरं तर आहेत आणि आता जून येऊन ठेपलाय, म्हणजे खरं तर हे पुढचे सगळे आपले पेरणी लागवड असे दिवस आहेत. एकूणच लोकांनी किंवा आता ऐकणाऱ्या आपल्या सगळ्या मैत्रिणी श्रोते आहेत, तर त्यांनी या वर्षाकडे म्हणून कसं बघावं?
1: अगदी, त्यांनी शेतीला सहलीला जावं. सहल म्हणून शहरातल्या लोकांना ते मनापासून आवडेल, पण लक्षात ठेवूयात की तिथल्या शेतकरी महिलेला भेटूयात, तिच्या अडचणी ज्या असतील त्या समजून घेऊयात, त्याच्यावर फुंकर घालूयात, जिथं जिथं आपल्याला शक्य असेल तेव्हा थेट तिच्याकडून खरेदी करूयात आणि ते पैसे तिला मिळू देत जे काय 4 मिळणार आहेत. म्हणजे परत उदाहरणार्थ टॅमॅटोचा आपण भाव घेतला तर पुण्यामध्ये टॅमॅटो 80 रुपये किलोनी मिळत असेल तर तिला 35 रुपये 30 रुपये किलो भाव मिळतो, पण आपण तिथे जाऊन तिला म्हटलं चल तुझे टॅमॅटो मी 60 रुपये किलोनी घेते तर आपल्यालाही स्वस्त पडतं आणि तिलाही दुप्पट भाव मिळाल्याने तिच्या चेहऱ्यावरचं हसू आनंदाचं समाधानाचं हे तुम्हालाही वेगळं समाधान देऊन जाईल. आणि पुण्याच्या जवळ सगळ्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाजी पिकवणाऱ्या महिला आहेत, तर विक्रेती महिला असेल तर त्याला प्राधान्य द्या, शेतकरी असेल तर तिच्या महिलेशी गप्पा मारा. कधीतरी तिला मोकळेपणाने गप्पा मारला तरीही माझा सन्मान केला असं वाटतं. कदाचित तुम्ही गप्पा मारल्यात तर ती तुमच्याकडून पैसे सुद्धा घेणार नाही, पण तरी तुम्ही आग्रहानं मात्र ते सामाजिक बांधिलकी म्हणून द्या, कारण आपण काही फुकट घ्यायला गेलेलो असतं असं नाही. पण अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी तिच्यासोबत चर्चा केल्याने खूप नक्की फरक पडेल, तिचं मानसिक हौसला वाढणं हेही फार गरजेचं आहे. नाहीतर दिवसेंदिवस तुम्ही पुण्याजवळ गेलात तर जिथं असे मजूर महिला नाहीत तिथं रिकामी शेतं तुम्हाला दिसतील, करणारा माणूस नाहीये. आज महिला करतायत म्हणून हे सगळं चालू आहे. यंत्र मर्यादित गोष्टी करू शकतात, करू शकतच नाहीत असं नाहीये, पण आत्ता तरी पहिल्या टप्प्यामध्ये ज्या गोष्टींचं यांत्रिकीकरण झालंय त्या सगळ्या पुरुष करत असणाऱ्या गोष्टी आहेत. महिला करत असणाऱ्या गोष्टींचं अजून तेवढ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झालेलं नाहीये. आणि कसं होतं ना, म्हणजे एखाद्या भागात एखादा काय पिकाचा प्रकार घेतला जातो म्हटलं की त्या भागामध्ये ते कौशल्य असणाऱ्या महिला तयार होतात, त्या गोष्टी तशा वापरल्या जातात. म्हणजे एखाद्या ठिकाणी भाजी होत असेल तर भाजी होतीये, म्हणजे कांदे घ्या तुम्ही उदाहरणार्थ, तर कांद्याची 5 किलोची पिशवी मिळणं आणि त्याचं तोंड बांधता येण्यासाठीचं रबर किंवा टॅग मिळणं हेही त्या त्या भागात होतं आणि त्यामुळे त्या भागाचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण जाणून त्याच्यात लक्ष दिलं की लक्षात येतं की बारीक सारीक त्यातली कामं महिला करताना दिसतात.
0: खूप महत्त्वाचं वाटलं, कारण हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या सगळ्या केंद्रांवरनं आत्ता सगळे ऐकतायत, म्हणजे सगळ्या महिला पण ऐकतात, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की सोलापूरला जे मिळेल ते पुण्यात मिळेल असं नाही.
1: अगदी,
0: कच्चा माल असेल किंवा शेतीपूरक माल असेल तर तिथल्या तिथल्या महिला ते करतात.
1: अगदी, म्हणजे मेथीची पेंडी ज्या ठिकाणी मेथीची गड्डी म्हणा पेंडी म्हणा याच्यासाठी लागवड केली जाते ती मेथी कशी बांधायची त्याला लागणारा जो धागा असेल तो धागाही त्याच ठिकाणी मिळतो, सगळ्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळे महिलांच्या द्वारे असे छोटे छोटे अनेक उद्योग गावामध्ये चालू असतात की जे खरं म्हटलं तर GDP मध्ये कुठंच रिप्रेझेंट करत नाहीत, पण बचत गटांमध्ये हे बचत गटाचं नेटवर्क या महिलांना मिळाल्यामुळे अनेक अशा देवाणघेवाणीच्या गोष्टी त्या गटामध्ये होऊ लागल्या.
0: आणि एक तुमच्या बोलण्यात ना असं एक जाणवत आहे की महिला शेतकरी असल्यामुळे ती महिला नुसती शेती करून गप्प बसत नाही, पूरक उद्योग काही ना काहीतरी त्याला जोड उद्योग देत राहते. ती मला वाटतं उपजत वृत्तीच महिलांची असल्यामुळे
1: महिला मल्टीटास्किंग करू शकतात आणि त्यामुळे ते त्यांना सुचतं हेही त्याच्या बरोबर तेवढंच खरं आहे.
0: बरोबर, म्हणजे दूध उत्पादन केलं, समजा गायी आहेत आणि तो चारा शेतातलाच येतोय तर दूध घेऊन नवरा जाईल, पण जास्ती झालेल्या दुधाचा खवा करू ही कल्पकता मला वाटतं सुरुवातीच्या टप्प्यात तरी
1: नाही. आणि म्हणजे किती बारीक गोष्टी असतात ना की महिला जेव्हा म्हैस घेते तेव्हा ती रोज एक पेंडी शेतावरून आणते आणि पुरुष जेव्हा म्हैस सांभाळत असतो तेव्हा एक दिवस तो बैलगाडी जुमतो आणि 25-30 पेंड्या एकदम घेऊन येतो
0: ताजी.
1: म्हणजे म्हणजे इतक्या बारीक गोष्टींकडे म्हणजे त्या म्हशीशी सुद्धा त्या शेतकरी महिलेचं नातं असतं. म्हणजे जाता जाता तिने तिच्या पाठीवरून हात फिरवल्यावर तुम्हाला त्यातला फरक कळतो की म्हणजे मालकीण कोण येते दुधाची असं.
0: बरोबर, महिला शेतकरी असं जेव्हा आपण म्हणतो तर आरोग्याच्या संदर्भातल्या आत्ताच्या समस्या किंवा परिस्थिती काय तुम्हाला जाणवते?

0: महिलांना या शेतीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होतात आणि त्या त्रासांबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या डॉक्टरांना त्या प्रकाराने कधीच प्रशिक्षण दिलेलं नसतं. म्हणजे अगदी बारीकशी गोष्ट की हिमोग्लोबिन कमी झालं आणि ते 10 खाली गेलं तरच उपचार करा, पण नाही उद्या तुम्हाला लावणी करायची आणि नंतर 15 दिवसात दवाखान्यात पण जाता येणार नाहीये, किंवा ऑइंटमेंट बेस कुठलं तरी मलम दिलंय की तुम्ही पाण्यात जाण्यापूर्वी हे पायाला लावा म्हणजे तुम्हाला चिखल्या होण्याची शक्यता नाही, अशा काहीतरी आरोग्याच्या गोष्टी या शासनानं प्रमोट केल्या पाहिजेत. ज्या ठिकाणी ज्या पीक म्हणजे काही आजार हे पिकाशी संबंधितच असतात, म्हणजे भात लावणीचं उदाहरण घेतोय म्हणून परत मी त्याचंच उदाहरण घेते की भात लावणी करायची असेल तर 15 दिवस दिवसातले 8 तास तुम्ही वाका, म्हणजे तुम्हाला काय प्रश्न येणार आहेत हे कळतील. म्हणजे बसायचं असलं तर त्याला जे स्टूल असतं ते सुद्धा खूप वेगळ्या प्रकारचं असतं आणि त्याच्यावर तोल सावरतच बसायला लागतं. बसून लावणी होत नाही पण बसून रोपं काढता येतात, तर त्याला तिवकं म्हणतात. तर त्या प्रकारचं जे स्टूल आहे अशा प्रकारचे स्टूल्स उपलब्ध होणं असेल, किंवा वाकत असू तर बॅक बेंडिंग करता येणाऱ्या काही गोष्टींचा प्रचार प्रसार त्यावेळेला करणं असं असेल.
1: अति फॉरवर्ड बेंड होतंय, वाकलणं होतंय पुढे,
0: बरोबर आहे.
1: तर मग पाठदुखीचे प्रश्न
0: मग त्याच्यासाठी रिलीफ मिळण्याच्या साठीच्या या गोळ्या आधीच देऊन ठेवल्यात बरं का, आणि सगळ्या महिलांनी या घ्या. म्हणजे क्युरेटिव्हच्या अंगाने जसा विचार होतो तसा प्रिव्हेंटिव्हच्या अंगाने आरोग्याचा आणि महिला आरोग्याचा आणि शेतकरी महिला आरोग्याचा विचार अजिबात होत नाही की ज्याचा वेगळा पोर्टफोलिओ आहे. म्हणजे आत्ताच्या दिवसांमध्ये जी लोक काम करत आहेत एकीकडे आपण म्हणतो 40 झालं 42 झालं एसी शिवाय आम्हाला चालत नाही असं, पण त्याच वेळेला कोणी तरी शेतावर जाऊन काढतंय ना पिक, कोणाची कलिंगड असतील तर कोणीतरी कलिंगड काढतंय, टरबूज काढतंय, त्याच्याशिवाय आपल्यापर्यंत भाजी येणार नाही. आणि ही सगळी कामं काही सकाळी आणि संध्याकाळी होतात असं नाही, मग त्या महिलांना सनस्ट्रोक येऊ नये म्हणून काही होतंय का, किंवा त्यांना पाण्याची काहीतरी वेगळी व्यवस्था आहे का, की 3 लिटर 4 लिटर नाही कदाचित एवढं पाणी त्यांना प्यायला लागेल कारण एक्झॉस्ट होत आहेत त्या याच्यासाठी. त्यामुळे मग त्या त्या क्रॉपिंग पॅटर्न प्रमाणे त्या महिलेच्या आरोग्याचा विचार करणं हा एक वेगळा घटक आहे आणि त्याच्यावर आता काहीच काम होत नाहीये. तर त्या वर्षाच्या निमित्तानं शासनानं पण असं करावं आणि जे कोणी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतील त्यांनी जाणीवपूर्वक असं काम करावं आणि अशी एखादी गोष्ट तरी ऐकणाऱ्या प्रत्येकाने उरलेल्या 6 महिन्यात केली पाहिजे आणि ते कुठेही रिपोर्ट करू नका, आपल्याला बरं वाटेल आणि कधीतरी आपल्याला बरं वाटण्याला पण किंमत देऊ ना आपण.
1: यावरून अजून एक असं वाटलं, जसं वैद्यकीय काही पॅरामीटर्स आहेत औषध गोळ्या देण्याचे आहेत तसंच त्यांचं एक उपजत काही आलेलं ज्ञान पण असतं. जसं आपण म्हणतो की नागपूरमध्ये कांदा डोक्यावर ठेवतो सनस्ट्रोक होऊ नये म्हणून, तसं त्या त्या भागातल्या महिलांनी तेथे काही संचित गोळा केलेलं असतं ना मागच्या मागच्या पिढ्यांच्या अनुभवावरनं, त्याचंही डॉक्युमेंटेशन या निमित्ताने
0: केल्याचा
1: उपयोग नक्की होईल
0: नक्कीच.
1: आणि मग त्याला थोडी आधुनिक शास्त्राची आरोग्याची जोड देऊन काही करता आलं तर तेही काही नवीन डॉक्युमेंटेशन होऊ शकेल.
0: एक आपण लक्षात ठेवावं की एखादी गोष्ट पुढे चालायची असेल तर करणाऱ्याला त्यात आनंद पाहिजे,
1: बरोबर,
0: आणि त्याच्यासोबत त्याला ते करण्याचा अभिमान पाहिजे. आज आनंद आहे पण अभिमान नाही, तर आपण असं काहीतरी करूयात का की उद्याच्या पिढीला या महिला सांगू शकतील, अगं तू शिकलीस काही हरकत नाही, आता तू शिकून शेती कर की,
1: बरोबर.
0: पण आज असं सांगणारी आई मिळत नाही कारण तिची परिस्थिती तितकी आनंददायी नाही, आणि म्हणून आपलं काहीतरी सामाजिक उत्तरदायित्व आहे की त्याच्यासाठी आपण काहीतरी करूयात. म्हणजे बचत गटांच्यामुळे या सगळ्या महिला या बँकेपर्यंत पोचल्या आणि त्यांना थोडस का होईना कर्ज मिळायला लागलं, 50,000 असेल 60,000 असेल पण तेवढ्याने सुद्धा तरतरी आली. गावामध्ये 1,00,000 रुपये खेळते राहिले या बचत गटांमुळे आणि म्हणून या महिला काहीतरी 2 गोष्टीची गुंतवणूक करायला लागल्या. म्हणजे तिच्या कष्टाचं मोजमाप होतंय असं नाही, पण थोडंसं युरिया घातल्याने फरक पडणार असेल तर युरियाचं पोतं आणायला 1,000-2,000 तिच्या कनवटीला असायला लागले की जे पूर्वी नव्हते. अशा प्रकारची गुंतवणूक करून अंतर पीक घेणं असंही अनेकांनी चालू केलं. विकतचं बियाणं घेणं की जे खात्रीनं चांगल्या चवीचं आहे असं लावणं असंही चालू झालं, पण ही कशी व्यावसायिक जोड झाली. पण मिळालेले पैसे अजून तिच्या हातात नाहीयेत, पण तिचा उत्साह मात्र अशा बारीक सारीक गोष्टींनी वाढलेला आहे.
1: मला वाटतं कितीही खचलो किंवा कितीही आर्थिक सामाजिक मानसिक परिस्थिती खच्ची

0: करण्याची असली तरी महिलांमध्ये एक उपजत उत्साह
1: अगदी
0: आणि लढण्याची ताकद ही निसर्गानेच दिली आणि त्यामुळेच मला वाटतं खूप खडतर परिस्थितीत आजही महिला आनंदानी असो स्वनिर्णयानी असो पण शेती करतायत. फक्त तुम्ही म्हणालात तसं पुढची पिढी याकडे वळण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत तर ते मला वाटतं या 6 महिन्यामध्ये काही त्याला ऊर्जितावस्था आली किंवा विविध शहरातली लोक गावांमध्ये जाऊन शेती प्रत्यक्ष करणाऱ्या महिलांशी चर्चा केल्या, बोलले, त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि आपल्या परीने काही कॉन्ट्रीब्युट करता आलं तर निश्चित काही थोडा फरक पडायची शक्यता आहे. दखल तरी घेतली जाईल असं वाटतंय.
1: अगदी बरोबर. आपल्या या कार्यक्रमामुळे ऐकणाऱ्यांपैकी अशा हजारो लोक जर आपापल्या जवळपासच्या ठिकाणी गेली आणि 2-4 महिलांशी बोलली तरी सुद्धा त्या बदलाच्या घटक चेंज एजंट ह्या बनू शकतात आणि महिलाच हे असं शेतीत काम करू शकतात, बाकी कोणी नाही. म्हणून या वर्षाच्या निमित्तानं आपण तर सगळ्यांनी संकल्प करूच यात की असं करूयात काहीतरी.
0: निश्चित. आणि मला वाटतं आपल्या गप्पांच्या माध्यमातून आज अनेक जणांपर्यंत हे पोहोचेल की 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालंय. तर सुवर्णाताई आज तुम्ही आमच्या इथे आलात आणि खूप याबद्दलच्या मनमोकळ्या गप्पा मारल्या, माहिती सांगितलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
1: धन्यवाद.

आताच आपण ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्तानं आपल्याकडे जी जी स्किल्स आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीनं महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवूया, त्यांच्या कामात आपण सहभागी होऊया, त्यांचा उत्साह वाढवूया आणि जे अन्न आपल्या ताटात पडतं त्यासाठी किती माऊलींचे कष्ट हात यामागे आहेत याची जाणीव ठेवूया आणि मग आपलं उदरभरण करूया.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांच्या संवादात्मक सहभागामध्ये सजलेला सखी विश्व हा कार्यक्रम. लेखन केलंय संज्ञा कुलकर्णी यांनी.
1: सखी विश्व.
2: अपर्णा, अमेय आणि तू आल्यामुळं फार्म हाऊस भरल्यासारखं वाटतंय ग अगदी. आणि लाडका भाऊ आला म्हणून माझ्यापेक्षा आयुष्यात जास्त खुश झालाय. बघ बघ कशी दोघं बागेतल्या झोपाळ्यावर रमलीत.
3: अगं, तू परवा फोनवर म्हणालीस ना संज्ञा, फार्म हाऊस वर बांबू आणि गवताची एक खोली बांधायची आहे. अमेय नक्की एन्जॉय करेल म्हणत होतीस की नाही?
2: हो
3: अगं, त्याच्यापेक्षा मीच खूप एक्सायटेड आहे. काय कमाल आहे ग तुझी. त्या खोलीसाठी बांबू, माती, वाळलेलं गवत, दोऱ्या, रंग सगळं सामान इथे दिसतंय.
2: अगं, मी म्हणजे इथे जे केअरटेकर शंभूदादा आणि त्यांची बायको रखमा आहे ना, ते खोली बांधणार आहेत.
3: बर,
2: म्हणजे खूप गावातल्या काही लोकांना मदतीला घेतलंय त्यांनी. शंभूदादांना म्हणलं दोन तीन जण कमी बोलवा, उद्या तुझे आणि माझे आहो सुद्धा येतील ना. शिवाय आपण आहोतच. अगं, मुख्य म्हणजे मुलांना सुट्टीत खोपटं बनवण्याचं प्रशिक्षण मिळेल.
3: पण तुझा लहानपणापासूनच गावाकडे ओढा जास्त होता. आर्ट, कल्चर, सगळ्या कलांची आवड बाई तुला.
2: पण मॅडम, आपल्यात एक कला आहे ती म्हणजे सगळं गोष्टी रूपात सांगण्याची. तुझा साहित्य, लिखाण, शिक्षण याकडे ओढा होता. बघ ना, म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मलेले आपण दोघी, आपल्या आवडीनिवडी तशा किती वेगवेगळ्या आहेत.
3: पण पूरक हा एकमेकींना. आईबाबांमधले गुण आपण दोघींनी वाटून घेतलेत ना. आयुष आणि अमेयमध्ये आलेत थोडेफार.
2: हो ग, कधी कधी त्यांची गाडी रुळावरून सरकते.
3: असू दे ग, पण ती आजकालची लाईफस्टाईल, आजूबाजूचं वातावरण यामुळे. पण बहिणाबाई, आपण ते आणतो लगेच रुळावर. आता तुझं हे बांधकाम बघ.
2: अगं, हा तर एक प्रयत्न. पण तुझ्या प्रोजेक्ट पुढे हे काहीच नाही. तुझं लिखाण खरंच क्रिएटिव्ह असतं ना. पण म्हणजे जुन्या नव्याची कास धरून तू लिहिलेलंस. उगाच नाही शाळेनं तुला बेस्ट टीचरचा अवॉर्ड दिलाय.
3: नाही ग.
2: ए, पण गोष्टीमधून तू कसं ग मुलांशी सुसंवाद साधतेस? विशेष आहे बाई तुझं.
3: ए नाही ग, अगदी विशेष वगैरे असं काही नाही. हे बघ, गोष्टी सांगायला आणि ऐकायला आपल्याला सगळ्यांनाच आवडतात.
2: ते आहे.
3: मी सुद्धा मुलांना गोष्टी सांगते ज्यामधून मुलांना काही बोध मिळतो, आणि त्याबरोबर या काळातली त्याच आशयाची गोष्ट बनवून सांगते. आणि मग मुलं ती त्यांच्याशी रिलेट करतात ग. आता लहानपणी तू सुद्धा गोष्ट सांगायचीस की? तुझी गोष्ट म्हणजे हळूहळू लाईव्ह कॉमेंट्रीच असायची.
2: ए थांब थांब थांब, विहिरीचा पंप चालू करून येते मग सांग.
3: ए कुठे पळतीयस?
2: आले आले आले आले आले.

0: या संज्ञा बाई बसा.
1: हुशाले बाई चालू.
0: तुझा विषय निघाला तशी पळालीस ना.
1: नाही ग,
0: पण मी नाही सोडणार तुला, तो विषय पण नाही सोडणार.
1: ए काय
0: आई पोळ्या वगैरे करताना नाही का तुला गोष्ट सांग म्हणायची.
1: हो,
0: मारुतीच्या शेपटीसारखी तुझी गोष्ट वाढतच जायची. मग आईच्या हातातून पातेलं पडलं हे सुद्धा त्या गोष्टीत यायचं. मग आई म्हणायची
1: झाल्या पोळ्या,
0: आता संपव गोष्ट तुझी.
1: खरंच ग.
0: मग तू लगेच लंका जाळायचीस.
1: हो खरं ग.
0: तेव्हा मॅडम आम्ही तुमच्या गोष्टी पेशन्स ठेवून ऐकायचं की नाही.
1: हो ग, मी

0: अतिशय आभारी आहे बघ तुमच्या सगळ्यांची. हा घे पुच्छ गुच्छ. या जास्वंदीच्या फुलांचा रंगीबेरंगी गुच्छ. थँक्यू, वेलकम. अपर्णा, आपल्या आम्हाला पण लहानपणी किती गोष्टी आवडायचा ग.
1: हो ग,
0: त्याच्या वाढदिवसाला आम्ही नेहमी गोष्टीची पुस्तकं द्यायचो.
1: हो बाई, त्याला खूप गोष्टी आवडायच्या आणि त्या ऐकल्याशिवाय झोपायचंच नाही. हो ग, आणि तुला आठवतंय त्याचा हिरो सिम्बा असायचा प्रत्येक गोष्ट. आणि मग मी दिवसभर गोष्ट सांगायची इतकी कंटाळून जायची, रात्री झोपतानाही गोष्ट हवी असायची. मग त्याच्या बाबाला सांगितलं, आता दोन चार रात्री तू गोष्ट सांग बाबा. मग त्या गोष्टी सांगून सांगून बाबाला आला कंटाळा आणि त्यांनी एका गोष्टीत सिम्बाला कड्यावरून ढकलून मारून टाकलं ना.
0: अरे देवा, मग
1: काय, चार दिवस आमच्या घरात दुखवटा.
0: सांगतीयस.
1: शेवटी टीव्ही सिरियल्स मध्ये कसं मेलेल्यांना पुन्हा जिवंत करतात की नाही, तसं आम्ही त्या सिम्बाला जिवंत केलं तेव्हा सगळं सुरळीत झालं बाई.
0: काय ग या मुलांचं पण. पण खरंच ग, बालवयात गोष्टीतली पात्र किती आपली जवळची. लहान मुलांचं भावविश्व किती व्यापून टाकलेलं असतं नाही का ग गोष्टी. आपल्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवत आहेत का ग तुला?
1: अगं खूप आहेत. ते नाही का चल रे भोपळ्या टुणूक, मग ती लाकूड तोड्याची गोष्ट, ससा कासवाची रेस,
0: आणि हुशार माकड, लोभी मगर आणि बुडबुड घागरी.
1: अगं किती होत्या अशा.
0: कितीतरी
1: जाळीत अडकलेला वाघ मग त्याला उंदीर वाचवतो.
0: टोळीवाला
1: आणि माकड.
0: हो अगं, त्याचे धडेच होते आपल्याला.
1: धडे जाऊ दे, पुढची गंमत सांगते तुला.
0: काय ग,
1: त्याच्यावरनं एक विनोद पण मी ऐकला ह्या गोष्टीवरनं, माकडाच्या आणि टोपीवाल्याच्या. तो जो टोपीवाला होता ना गोष्टीतला, त्याचा नातू पण तोच व्यवसाय पुढे करत राहतो.
0: बरोबर,
1: टोप्या विकण्याचा. त्याच रस्त्याने जातो, तशाच टोप्या घेऊन जातो, त्याच झाडाखाली विश्रांतीला थांबतो. झोपून उठतो तर तसंच आजोबांच्या जशा टोप्या माकडांनी पळवल्या त्या, तशा ह्याच्या पण टोप्या पळवलेल्या असतात. तो हुशार असतो, आजोबांनी त्याला सांगितलेलं असतं सगळं. मग तो आजोबांचाच प्रयोग करतो, स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढतो आणि आपटतो गाठोड्याच्या जवळ.
0: त्याला वाटलं माकड फेकेल टोपी
1: आणि वर बघत राहतो, आता माकड टोपी टाकेल मग टाकेल. काहीच नाही, विचारात पडतो असं कसं झालं. तेवढ्यात वर झाडावर बसलेलं माकडच खाली येतं आणि त्याला म्हणतं, आम्हाला पण आजोबा आहेत बर का.
0: त्यांनी पण ही गोष्ट सांगितली, त्यांनी चूक केली तिथे करणार नाही. अरे काय भारी. ए पण आजकाल बर का, ससा कासवाची जी रेस आहे ना, त्या गोष्टीचा पण शेवट आजकाल मुलं आपापल्या पद्धतीने वेगळा करतात.
1: खूप छान असतो. आणि तो शेवट आपल्या कधी मनातही असा आला नव्हता. सश्याच्या पाठीवर कासव बसून जातं आणि दोघं रेस जिंकतात.
0: रेस जिंकतात तेच, किंवा एकमेकांना हात देतात असं प्रत्येकाला. पण खरं सांगू का, शून्यातनं एक निर्माण करणं खरं तर अवघड असतं, एकातनं दोन करणं सोपं असतं. तसं आहे, या गोष्टी इतक्या सुंदर लिहिल्यात ना ग कोणी.
1: पण आपण नुसताच बोध घेतला ग, आपण असे वेगवेगळे प्रश्न नाही विचारले. नाही कधी,
0: अगदीच नाही विचारले. म्हणजे गोष्ट तिथले प्राणी कसे बोलतात, भोपळ्यात एवढी मोठी म्हातारी कशी बसली वगैरे प्रश्न विचारत बसलो नाही.
1: खरंय बाई. पण त्यामुळे गोष्टीच्या गाभ्याकडे आणि त्यातून मिळणारा बोध याकडे लक्ष असायचं.
0: बरोबर.
1: ए संज्ञा, आता आपल्या गप्पांना थोडा टी ब्रेक लावूया का?
0: हो हो हो. अगं तुझ्या मनातलं रखमानी ओळखलेलं दिसतंय. तो बघ, मस्त गवती चहाचा आणि चहाचा वास येतो छान.
2: आओ बच्चों, आज तुम्हें एक कहानी सुनाता हूं मैं. शेर की कहानी सुनोगे?

0: चहा मस्त होता ग, घरगुती.
1: थांब थांब, नाकतोडा नाकतोडा करत मुलं ओरडत आहेत बघ.
2: हो ताई तुम्ही थांबा, मी पाहते.
1: हे बघ रखमा, त्यांना निरोप सांग माझा. नाकतोडा काय खरंच नाकतोडत नाही म्हणावं. आणि आता हा, आणि आता उन्हाळा आहे ना, त्यामुळे तो नक्कीच काही करणार नाही म्हणावं.
2: कळलं नाही काही, पण ते तुमचा निरोप.
0: अपर्णा मलाही काही कळलं नाही ग.
1: अग, मुंगी आणि नाकतोड्याची गोष्ट नाही का ग, ती उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा एक छोटीशी मुंगी मेहनत करत असते, इकडून तिकडून धान्याचे दाणे गोळा करून आपल्या घरात साठवत असते. मग तेवढा तिथे एक नाकतोडा येतो बघ, मस्त गाणी गात असतो, उड्या मारत असतो आणि वेळ घालवत असतो.
2: बरोबर.
1: मग त्या मुंग्या एवढ्या उन्हात मेहनत करतात, धान्य गोळा करतात, म्हणून त्यांची खिल्ली सुद्धा उडवतो.
2: मुंगी शांतपणे म्हणाली, आता उन्हाळा आहे पण काही दिवसांनी पावसाळा आणि हिवाळा येईल, तेव्हा अन्न मिळणार नाही, म्हणून मी आता साठवण करते.
1: बरोबर. काही दिवसांनी पावसाळा येतो, मग आकाशात काळे ढग दाटतात, पाऊस सुरू होतो, थंडी वाढते, बाहेर अन्न मिळेना असं होतं. मुंगी मात्र आपल्या घरात सुरक्षित बसलेली असते, कारण तिच्याकडे भरपूर अन्न असतं, कारण ती आधीच तिने मेहनत करून साठवण केलेली असते. पण मग नाकतोड्याची अवस्था खूप वाईट होते, मग मुंगीलाच त्याची दया येते आणि ती त्याला अन्न देते. मग नाकतोड्याला आपली चूक समजते. आता यावरून काय बोध मिळतो?
2: वेळेवर केलेली मेहनत आणि तयारी
1: आपल्याला संकटात वाचवते.
2: बरोबर. खरंच ग, किती छान असतात ना या गोष्टी. उद्याचा विचार हा हवाच, एक टाका पुढचे 100% वाचवता.
1: थोडी जवळपास जाणारी म्हण आहे, इट्स ओके. हा थांब जरा, मी तुला नवीन काळातली याच आशयाची गोष्ट मी बनवली आहे ती सांगते.
2: सांग सांग सांग सांग.
1: अद्वैत एक हुशार मुलगा होता बर का, पण त्याची एक सवय खूप वाईट होती. कुठलंही काम सांगितलं की म्हणायचा, अरे नंतर करीन. मग शाळेत शिक्षकांनी प्रोजेक्ट दिला, सगळे मित्र रोज थोडं थोडं काम करत होते त्या प्रोजेक्टवर.
2: ए, या पुढची गोष्ट पुन्हा एकदा मी सांगते.
1: सांग सांग.
2: अद्वैत म्हणाला, इतकं काय आहे त्यात, एकाच दिवशी करेन नंतर. मित्रांचे प्रोजेक्ट तयार झाले, शेवटच्या दिवशी रात्री तो घाई घाईनं बसला. गोंधळ, घाई, चिडचिड, काहीच नीट होत नव्हतं, प्रोजेक्ट अर्धवट राहिला.
1: अरे राम.
2: दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षकांनी सगळ्यांचे प्रोजेक्ट पाहिले, मित्रांचं कौतुक झालं. अद्वैतची वेळ आली, त्याचा प्रोजेक्ट होता अपूर्ण, त्याला सगळ्यात कमी मार्क मिळाले. बरोबर का नाही?
1: बरोबर. तेव्हा काय अद्वैतनी ठरवलं?
2: काय काय?
1: सगळी कामं वेळेवरच करणार.
2: बरोबर.
1: यावरून आपल्याला त्या मुंग्या आणि नाकतोड्याच्या गोष्टीतलाच बोध मिळतो. वेळेवर काम करणं खूप महत्वाचं आहे.
2: बरोबर.
1: नंतर नंतर असं म्हणत राहिलं तर संधी हातातून निघून जाते.
2: हो, म्हणूनच म्हणतात ना, कल करेसो आज कर, आज करेसो अब.
1: शाब्बास संज्ञा. लहानपणी पेक्षा बनवण्यात गोष्टी ग गोष्टी.
2: माझं बोल की नीट.
1: बरीच

0: प्रगती झालीये.
1: मुख्य म्हणजे शेवट केलास.
0: अगं संगती संगतो, कोणी थांब म्हणायची वेळ आपल्यावर येऊ नये, आपण समजून उमजून योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबावं हे अनुभवातून शिकले.
1: ए पण तुला खरंच सांगू, अनुभव सांगितला की त्याचीच गोष्ट होते. आता लवकुशांनी श्रीरामांना त्यांचाच जीवनपट गोष्टीतून त्यांच्यासमोर सांगितलाच की.
0: खरंच की ग.

0: संज्ञा वळण लागायच्या वयात अनेक गोष्टींबरोबर गोष्ट ही सुद्धा किती महत्वाची असते ना.
1: खरे ग, अगं वळण लागण्याच्या म्हणजे लहान वयात काय किंवा तरुणपणी काय किंवा आपल्या वयात सुद्धा बघ ना, श्रावणात गणपतीची कथा वाचून मग आपण नागपंचमीची वटसावित्रीच्या वगैरे कथा वाचतोच की
0: गो, आणि तो गरीब बहीण श्रीमंत भाऊ बहिणीचा त्याच्या घरी अपमान, मग मंगल प्रसंगी सुद्धा तिला आपल्या तो घरी बोलवत नाही. काही वर्षांनी बहीण श्रीमंत होते बघ, मग भाऊ तिला जेवायला बोलावतो, मग बहीण आपल्या अंगावरचे दागिने पाटावर उतरवते आणि दागिन्यांना अन्न भरवते, आणि मग भाऊ भाऊजीला आपली चूक लक्षात येते.
1: या विषयावर सिनेमा सुद्धा निघालाय ना ग.
0: हो
1: ए, पण या किंवा अशा ज्या व्यक्ती असतात ना ते स्वतःच गोष्टीचा भाग होतात नाही का ग, त्यांच्या आयुष्यावर गोष्ट होते जी वर्षानुवर्ष आपल्याला प्रेरणा देते.
0: हो ग, मला असं वाटतंय तू कुणाविषयी बोलतीयस ते कळतंय मला.
1: शाबास.
0: म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यवीर, बाकीचे देशभक्त किंवा त्या काळातले राजे महाराजे सम्राट छत्रपती ज्यांनी परकीयांची अनेक आक्रमणं परतवून लावली बघ.
1: बरोबर, इतिहास साक्षीदार आहे आणि त्या सगळ्याचा आपण ना गोल कसा पूर्ण होतो बघ ना, म्हणजे वीर सम्राट यांच्या कर्तृत्वाची गोष्ट झाली आणि या वीरांना सम्राटांना हो छत्रपती व्हायच्या खूप आधी बाल शिवाजीला आपल्या आईनं त्याला निजवताना परकीय आक्रमणाची देशात माजलेल्या अराजकतेची त्यातून तुला देशाला कसं बाहेर काढायचंय ही गोष्ट अंगाई रूपात ऐकवली होती, आठवते.

0: आज गोष्टीवर कितीतरी गोष्टी बोललो ना आपण,
1: खूप बोललो. आता आपण एक गोष्ट करू की ज्यामुळे काही वर्षांनी ही आपली मुलं जेव्हा या फार्म हाऊसची गोष्ट सांगतील तेव्हा नक्की सांगतील
0: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना, तुम्ही हे बघताय ना, ते खोपट आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
2: नमस्कार, आकाशवाणी
3: इस परिंदे में जान बाकी है.
4: ध्वनि तिरंगों की ताल पर आप विविध भारती के संग हैं. थोड़ी ही देर में सुनिए सुरीला सफर.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात किशोरवयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्रांनो नमस्कार. युववाणीच्या आजच्या भागामध्ये मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युवक मित्रांनो, किशोर वय हा मुलांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आणि त्याचबरोबर पालकांसाठी म्हणाल तर समजून घेण्याची एक मोठी परीक्षा. या वयामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक बदल हे त्या मुलांसाठी तर नवे असतातच, पण या बदलामुळे एकंदर वर्तणुकीमध्ये होणारा बदल आणि या बदलाबरोबर जुळवून

0: कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात आज ऐकूयात किशोरवयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्रांनो नमस्कार. युववाणीच्या आजच्या भागामध्ये मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युवक मित्रांनो, किशोर वय हा मुलांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आणि त्याचबरोबर पालकांसाठी म्हणाल तर समजून घेण्याची एक मोठी परीक्षा. या वयामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक बदल हे त्या मुलांसाठी तर नवे असतातच, पण या बदलामुळे एकंदर वर्तणुकीमध्ये होणारा बदल आणि या बदलाबरोबर जुळवून घेण्यासाठी मुलासोबतच पालकांचीही विचार बदलाची प्रक्रिया कशी असू शकते किंवा ती कशी असायला हवी की ज्यामुळे त्यांच्या नात्याला अधिक समृद्धता प्राप्त होईल, अशाच काही महत्त्वाच्या विषयांवरती आणि प्रश्नांवरती

0: पण पालक म्हणून त्यांची जी जबाबदारी आहे त्या अर्थाने त्यांनी ते मुलाबरोबरचं ते संवाद पण ठेवला पाहिजे. तुमचं मत काय, ते कसं करता येईल?
1: तुम्हाला असं म्हणायचंय की विश्वासाचं नातं निर्माण करायचं.
0: बरोबर.
1: आता हा प्रश्न खरं तर ना आजच्या काळातील प्रत्येक पालकांच्या मनातला आहे बरं का. जेव्हा आपण क्रॉस चेकिंग करतो तेव्हा आपण अजाणतेपणे मुलाला हा संदेश देत असतो, माझा ना तुझ्यावरती विश्वासच नाहीये.
0: एक्झॅक्टली. आणि मग मुलाला फार वाईट वाटतं त्या गोष्टीचं किंवा दुःख होत राहतं.
1: पण जर आपल्या मुलामध्ये विश्वासाचे नाते निर्माण करायचे असेल की नाही आपल्याला, तर तुम्ही संवाद केला पाहिजे आणि त्या संवादामध्ये काय पाहिजे, सहजता पाहिजे. जेव्हा मूल बाहेरून येतं की नाही तेव्हा त्याला असे प्रश्न नाही केले पाहिजे, कुठे गेला होतास, कोण होतं, काय केलं.
0: बरोबर.
1: अशा प्रश्नांचा भडीमार करण्यापेक्षा आजचा दिवस कसा होता रे, काही गंमत घडली का आज शाळेमध्ये कॉलेजमध्ये, असे मन मोकळेपणाने तुम्ही काय केले पाहिजे प्रश्न विचारले पाहिजे. नाहीतर जनरली काय होतं माहिती का, की पोलीस आपल्याला कसे प्रश्न विचारतात, उलट तपासणी करण्यासारखे प्रश्न विचारतात असं मुलांना नाही वाटलं पाहिजे. दुसरं आहे म्हणजे काय की मुलांच्या शब्दावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे तू. तिसरं म्हणजे काय की त्यांची जी काय प्रायव्हसी आहे ना त्यांचा पण आदर केला पाहिजे हो आपण.
0: बरोबर.
1: त्याचं कपाट असतं किंवा त्याचा मोबाईल असतो किंवा त्याची डायरी असते, ते चोरून तपासणं हे विश्वासाच्या नात्यासाठी चांगलं नाहीये. त्यांना त्यांचा जो काही वैयक्तिक, हल्ली बघा हा शब्द वापरतात, स्पेस पाहिजे म्हणतात, त्यांना ती वैयक्तिक स्पेस पण दिली पाहिजे आपण.
0: बरोबर.
1: हा जर तुम्हाला काही शंका असेल की नाही, तुम्ही थेट ती प्रेमाने बोलून दाखवा. चोरी पकडण्यापेक्षा काय केलं पाहिजे, तुम्ही त्याच्याशी चर्चा केली पाहिजे.
0: बरोबर.
1: अजून एक आहे म्हणजे त्याचे चुकांकडे पाहण्याचा आपल्याला दृष्टिकोन पण बदलला पाहिजे. केव्हा खोटं बोलतात मुलं किंवा एखादी गोष्ट केव्हा लपवतात, कि मला घरी आल्यावरती काहीतरी पालकांना कळाल्यानंतर मला ओरडणा मिळणार आहे असं त्यांना वाटत असत.
0: बरोबर.
1: आपल्याकडून त्यांच्यासाठी आपण काय बोललं पाहिजे, चूक झाली तरी चालेल पण ती मान्य केली तर आम्ही तुला मदत करू.
0: बरोबर.
1: आणि तेव्हाच काय होतं माहितीये का, शिक्षेची भीती संपते आणि विश्वासाचा पाया रचला जातो.
0: बरोबर.
1: अजून एक आहे म्हणजे त्यांना जबाबदारी पण आपण दिली पाहिजे, कामांची जबाबदारी दिली पाहिजे, म्हणजे त्या मुलांना पण कळते की माझ्याही मताला किंमत आहे.
0: बरोबर.
1: आणि मुलं काय करतात, आपोआपच जबाबदारीने वागायला शिकतात आणि त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी वाढते. आणि मुलांना अजून काय की आपलं असं वागणं पाहिजे की आपण ऍज अ त्याला रोल मॉडेल दिसलं पाहिजे. अजून एक गोष्ट आहे म्हणजे क्वालिटी टाइम घालवला पाहिजे मुलांबरोबर. तिथे मग टीव्ही नसेल, मोबाईल नसेल, फक्त तुम्ही आणि तुमची मुलं, एकत्र खेळणं असेल, जेवण बनवणं असेल, फिरायला जाणं असेल.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे काय होतात बघा, तुमचे मनाचे बंद घट्ट होतात. जेव्हा नाते घट्ट होतं की नाही तेव्हा क्रॉस चेकिंगची जास्त गरजच उरत.
0: अगदीच.
1: मला अजून याच्यामध्ये थोडस ऍड करायचंय की पालकत्व काय असते माहिती का, ही एक प्रोसेस आहे, हा काय एक क्षण नाहीये. विश्वासाचं नातं आहे ना ते एका रात्रीत किंवा मूल 14 वर्षाचं झाल्यावर अचानक निर्माण होत नाही.
0: बरोबर.
1: ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
0: अगदीच.
1: त्याच्यामुळे काय करणं अपेक्षित आहे की बालपणापासूनच ते किशोरवयीन टप्प्यापर्यंत, करिअरच्या निवडीपासून ते जोडीदार मिळेपर्यंत, प्रत्येक वळणावर तुम्हाला विश्वासाचा हा धागा विणावाच लागतो. तुम्ही प्रत्येक टप्प्यावर त्याच्या सोबत असणं गरजेचं आहे. थोडक्यात मला काय सांगायचं आहे की मुलावर वॉच ठेवण्यापेक्षा त्यांच्या मनात जागा तुम्ही निर्माण केली पाहिजे.
0: बरोबर. बरोबर.
1: माझ्या आई बाबांना माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे आणि ते मला समजून घेतात, हा आत्मविश्वास मुलामध्ये लहानपणापासूनच निर्माण करा.
0: पालक कायम मुलांना ना माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे, मला माहितीये तू चांगलंच करणार आहेस वगैरे वगैरे असे शब्द जेव्हा वापरतात, अशी वाक्य जेव्हा त्यांच्याशी बोलतात ना, तेव्हा ते सर्व शाब्दिक आहे. ओके. आणि खूपदा ना तुमचं शाब्दिक बोलणं आणि तुमची कृती यांच्यात जेव्हा मेळ दिसत नाही ना, तेव्हा सुद्धा खूपदा मुलं नाराज होतात. म्हणजे पालक एकीकडे विश्वासाचं नातं गुंफण्याबद्दल बोलतात पण त्यांची कृती मात्र ते काही दाखवत नाही. आणि मग ती तफावत ही खरं तर मुलांसाठी आणखीन एक मोठा अडसर आहे असं मला कायम वाटतं. तर मग त्याविषयी तुम्ही काय सांगाल की मग मुलांबरोबरचं ते प्रामाणिक नातं पालकांनी खरं कसं तयार करायला हवं किंवा ते त्यांच्या वागणुकीतून कसं दिसायला हवं?
1: खूपच मार्मिक प्रश्न आहे बरं का. आपण मुलांशी ना तासन तास बोललो तरी त्याचा जेवढा परिणाम होत नाही ना तेवढा परिणाम तुम्हाला सांगतो 10 मिनिटं आपण कसं वागतो ना यावर होतो.
0: बरोबर.
1: मुलं ना ही पालकांसाठी ना आरसा असतात असं म्हणतात बघ. आता त्याच्यामधले काही पैलू आहेत बघा महत्वाचे, ते आपण चर्चा करू त्याच्याबद्दल. एक तर पहिला आहे म्हणजे काय बघा, एक आपण असं बोलतानी बोलतो बघा, कत्नी आणि करणी यातील पारदर्शकता बघा त्याच्यामध्ये. मुलांसाठी पालक हे पहिलं रोल मॉडेल असतात. जर आपण

0: मुलांना सांगत असो की मोबाईलचा वापर कमी करा, जेवताना टीव्ही बघू नकोस, आपल्या मात्र हातात काय असतं मला सांगा, सारखा फोन वगैरे असतो. आपल्या शब्दांना काहीच किंमत राहत नाही हो. प्रामाणिकपणाची पहिली पायरी म्हणजे काय, जे नियम आपण मुलांसाठी लावतो ना
1: ते आपल्यासाठी पण
0: ते आपण स्वतः पहिले पाळलेच पाहिजे. मग ते मोबाईल वापरायचं असू द्या किंवा इतरांना आदराने बोलायचं असू द्या.
1: बरोबर बरोबर.
0: दुसरं म्हणजे काय, स्वतःच्या चुका आपण मान्य करण्याची तयारी ठेवली पाहिजे की माझं हे खरंच चुकलंय.
1: बरोबर.
0: तिसरं म्हणजे काय असतं बघा, की नैतिक मूल्य आणि काही कठीण प्रसंग असतात बघा. म्हणजे काय, संकट काळी किंवा कठीण प्रसंगात आपण नैतिक मूल्यांची तडजोड करतो का? आपण जर ती नाही केली तर मुलंही करणार नाहीत.
1: बरोबर. आणि हे मुलं बघत शिकणार आहेत.
0: अगदी बरोबर आहे ते. आपण नाहीतर काय करतो की मुलांसमोर खोटं बोलतो आणि मुलांना काय सांगतो, खोटं बोलायचं नाही. थोडक्यात मला काय सांगायचं आहे, मुलांना उपदेशाचे डोस देण्यापेक्षा स्वतः जगून दाखवणं जास्त परिणामकारक असतं. तुमचा प्रामाणिकपणा हा तुमच्या शब्दात नाही तर तुमच्या दैनंदिन कृतीत दिसला पाहिजे.
1: अगदीच बरोबर. अनिल सर, जेव्हा कधी आपण पालकत्व असं म्हणतो तेव्हा खूपदा ते पालकत्व ना मुलाचं ते शिक्षण, करिअर किंवा अभ्यासाच्या व्यतिरिक्त पण अनेक इतर गोष्टी आहेत ज्याकडे खरं आपण लक्ष द्यायला हवं. आणि आपण कायमच पालक म्हणून चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देतो आणि त्याविषयी बोलत राहतो, पण मुलांच्या जडणघडणीमध्ये इतर कौशल्यांच्या बाबतीत, अपयशाच्या बाबतीत सुद्धा पालकांचा तितकाच सहभाग आहे आणि हे वारंवार पालकांकडून मुलांकडे गेलं पाहिजे. त्याविषयी काय सांगाल?
0: आता आपण तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे फक्त वळू आपण. त्याच्यामध्ये या विषयाकडे पाहण्याचा ना काही महत्वाचे दृष्टिकोन आहेत. आपण असं समजलं पाहिजे की अपयश ही केवळ हार नसून ती प्रगतीची पहिली पायरी आहे.
1: बरोबर.
0: जेव्हा मूल एखादी गोष्ट करताना अपयशी होतं तेव्हाच त्याला संयम आणि पुन्हा उभा राहण्याची चिकाटी शिकता येते. ज्या मुलाने कधीच अपयश पाहिले नाही त्याला आयुष्यातले मोठे धक्के पचवणं सुद्धा कठीण जातं बरं का.
1: खरंय.
0: दुसरं म्हणजे काय, गुन्हा नव्हे तर धडा. म्हणजे काय की मुलांच्या चुकांकडे अपराध म्हणून पाहणं पालकांनी थांबवलं पाहिजे. पहिलं चूक झाली की शिक्षा करण्यापेक्षा त्या चुकीकडे मिळालेला धडा या भूमिकेतून पाहिलं पाहिजे आपण. जेव्हा मूल हारतं किंवा चुकतं तेव्हा त्याला तू असं का केलंस असं विचारून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यापेक्षा पुढच्या वेळी तू हे वेगळं कसं करू शकतोस असा आपण त्याला प्रश्न विचारला पाहिजे.
1: बरोबर.
0: तरच त्याचं काय होणार आहे बघा, अनालिटिकल थिंकिंग तो वाढणार आहे याच्यामध्ये. तो वेगवेगळ्या प्रकारे काय करू शकतो, विचार करू शकतो.
1: बरोबर.
0: तिसरं म्हणजे पालकांचा पण मोकळेपणा पाहिजे हो. पालकांनी स्वतःचे अपयश मुलांसमोर मान्य सुद्धा करायला पाहिजे. अरे मी पण फेल झालो होतो, मग मी असं केलं. आपल्या काही आजूबाजूची पण मित्रांची उदाहरणं असतात ती मुलांना दिली पाहिजे.
1: बरोबर.
0: की अरे काही नाही, अपयश म्हणजे आपल्याकडे काय होतं की मोठा बागलबोवा केलेला असतो त्याचा.
1: खरंय.
0: आणि दुसरं काय असतं बघा, की प्रयत्नावर प्रेम केलं पाहिजे. यश काय मिळेल हे आपल्याला माहित नाहीये.
1: बरोबर बरोबर.
0: त्याच्यामुळे काय होतं मुलांमध्ये माहिती का, की तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे हे निकालावर किंवा यशावर अवलंबून नाही असं मुलांना खात्री पटायला लागते.
1: बरोबर.
0: त्यांना अजून एक काय खात्री पटते, की माझे आई वडील माझ्या प्रयत्नाचं कौतुक करतायत. तेव्हा त्यांच्यात ना कठीण जे प्रसंग असतात ना त्याला तोंड देण्याची ना मानसिक शक्ती सुद्धा निर्माण होते. ज्या मुलांची ना भावनिक बुद्धिमत्ता, त्याला हल्ली EQ असं म्हणतो बघा आपण, उच्च असते, त्याला यश आणि अपयश या दोन्ही गोष्टीचा समतोल राखता येतो.
1: बरोबर.
0: तुम्ही आणि दुसरं अजून एक विचारलेलं होतं की मुलांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी पालकांनी अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे.
1: बरोबर.
0: हा ना आजच्या काळातील अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं बघा, की मुलांच्या प्रगतीचं मोजमाप आहे ना आपल्याकडे फक्त मार्कशीटवरूनच करतात. पण खऱ्या आयुष्यात ना मार्कशीट पेक्षा त्याचं लाईफ स्किल खूप महत्वाचं असतं.
1: खरंय.
0: मग आता त्याच्यामध्ये पहिली कुठली येते बघा, याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता असते बघा. केवळ बुद्ध्यांक चांगला असून चालत नाही, तर त्या मुलाची ना भावनिक बुद्धिमत्ता विकसित होणं खूप गरजेचं असतं. भावना दाबण्यापेक्षा त्या व्यक्त करायला आणि त्याचं व्यवस्थापन करायला शिकवणं खूप महत्वाचं आहे. आणि ही ना त्याच्या व्यक्तिमत्व विकासाची पहिली पायरी आहे बरं का. दुसरं एक अजून आहे, म्हणजे त्यांच्या निर्णयाला तुम्ही स्वातंत्र्य दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये छोटे बदल पण केले पाहिजे. त्या मुलाला वाटलं पाहिजे हो माझं स्वतंत्र अस्तित्व आहे, मला पण स्वतः निर्णय घेता आले पाहिजेत. आणि आपण तशी पालकांनी त्यांना संधी पण दिली पाहिजे.
1: बरोबर.
0: जेव्हा आपण त्यांचे छोटे मोठे निर्णय त्यांना स्वतःला घेऊन देतो तेव्हा त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास निर्माण होतो.
1: खरं.
0: त्यांना स्वतःच्या चुकांमधून शिकू द्या, कारण त्यातूनच त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची त्यांना जाणीव होते.
1: बरोबर.
0: आणि तिसरं म्हणजे काय, सहानुभूती आणि त्यांच्याकडे ना संवाद कौशल्य पाहिजे, म्हणजे त्याला आपण एम्पथी आणि कम्युनिकेशन असं म्हणतो.

0: मुलाला ना केवळ स्पर्धेत टिकायचं फक्त शिकू नका बरं का, तर दुसऱ्याच्या दुःखात सुद्धा सहभागी व्हायला त्यांना आलं पाहिजे, सहानुभूती दाखवायला शिकली पाहिजे त्यांनी. आजच्या जगात ना संवाद कौशल्य हे खूप महत्वाचं आहे बरं का,
1: बरोबर,
0: आणि हे सर्वात मोठं शस्त्र पण आहे. आपल्या मनातले जे काही विचार आहेत ना ते स्पष्टपणे आणि संयमाने मांडता आले पाहिजे. हे ज्याला जमलं ना तो आयुष्यात कुठेही मागे पडत नाही. माझा एक व्यावहारिक सल्ला असा असेल की मुलाला घरातील लहान मोठ्या जबाबदाऱ्यांमध्ये सामील करून घ्या, मग त्या भाज्या आणणं असेल किंवा घर आवरण्याचं काम असेल, यातून त्यांना ना टीम वर्क आणि जबाबदारी या दोन गोष्टी पुस्तकी ज्ञानाशिवाय समजतात.
1: बरोबर.
0: थोडक्यात म्हणजे काय बघा, जेव्हा पालकांचा कल केवळ मार्कावर नसून मुलांच्या सहानुभूती आणि संवादावर असतो, तेव्हाच एक खंबीर, प्रगल्भ आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व आकाराला येतं.
1: बरोबर.
0: आपण त्यांना फक्त यशस्वी नाही तर सक्षम माणूस म्हणून घडवायला हवं.
1: अगदीच. मुलांबरोबरचं जे नातं आहे ते भीतीवर नाही तर ते आदर आणि प्रेमावर आधारित असायला हवं, आणि त्यासाठी तो संवाद कायम असायला हवा आणि तो कायम सतत सुरू ठेवायला हवा आणि तो ठेवावा यासाठी म्हणून पालकांना या निमित्ताने काय संदेश द्याल?
0: तुम्ही मुलांचे पालक होण्याआधी त्यांचे उत्तम श्रोते बना. बी अ गुड लिस्नर. या सल्ल्याचं मर्म समजून घेण्यासाठी एक तीन छोटे मुद्दे आपण लक्षात घेऊ. पहिला म्हणजे काय, ऐकून घेण्याची ताकद पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे गॅजेट फ्री 15 मिनिटं मुलांसाठी तुम्ही दिली पाहिजे. आणि तिसरी म्हणजे भीती विरुद्ध प्रेम. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भीतीपोटी मुले फक्त आज्ञा पाळतात पण प्रेमापोटी मुले तुमच्या मूल्यांचा स्वीकार करतात. तुमचा मुलावर असलेला विश्वास आणि त्यांच्याबद्दल वाटणारा आदर हाच त्यांच्या आयुष्याचा खरा पाया ठरेल.
1: बरोबर.
0: मुलांना उत्तम बनवण्याच्या नादात त्यांना आपलं बनवायला विसरू नका, मी एवढंच म्हणेल. आणि धन्यवाद.
1: बरोबर. तुम्ही आकाशवाणी पुणे केंद्रात आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या, त्या सर्वांसाठी मनापासून धन्यवाद.
0: संपूर्ण आकाशवाणी टीमचे मी धन्यवाद मानतो.
1: युवक मित्रांनो, आपल्या युवावाणीच्या कार्यक्रमातून मी वैशाली जाधव आपल्या सर्वांचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
2: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात किशोरवयातील बदल आणि पालकत्व याविषयी प्राध्यापक अनिल आटोळे यांच्याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

युवक मित्रांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 6 वाजता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या.

0: समाचार के साथ मैं लवलीन निगम। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज रोम में इटली की प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी के साथ प्रतिनिधिमंडल स्तर की वार्ता की। बैठक में व्यापार, निवेश, टेक्नोलॉजी, रक्षा, स्वच्छ ऊर्जा और रणनीतिक साझेदारियों में सहयोग बढ़ाने पर विशेष बल दिया गया। वार्ता के बाद संयुक्त संवाददाता सम्मेलन में श्री मोदी ने घोषणा की कि भारत और इटली ने अपने द्विपक्षीय संबंधों को विशेष रणनीतिक साझेदारी के स्तर तक ले जाने का फैसला किया है।
1: पिछले लगभग 3.5 वर्षों में मुझे कई बार प्राइम मिनिस्टर मेलोनी से मिलने का अवसर मिला है। यह भारत और इटली के बीच करीबी सहयोग और सामंजस्य को दर्शाता है। उनके नेतृत्व में हमारे संबंधों को नई गति, नई दिशा और नया आत्मविश्वास मिला है। मुझे खुशी है कि हम अपने संबंधों को अपग्रेड करते हुए स्पेशल स्ट्रेटेजिक पार्टनरशिप की घोषणा कर रहे हैं।
0: श्री मोदी ने कहा कि दोनों देश द्विपक्षीय व्यापार को 20 बिलियन यूरो तक पहुंचाने के लिए काम कर रहे हैं। श्री मोदी ने कहा कि दोनों देश भारत इटली नवाचार केंद्र स्थापित करने पर काम कर रहे हैं।
1: टेक्नोलॉजी और इनोवेशन हमारी पार्टनरशिप का इंजन है। AI, क्वांटम, स्पेस और सिविल न्यूक्लियर एनर्जी जैसे क्षेत्रों में हमारे सहयोग की अपार संभावनाएं हैं। दोनों देशों के स्टार्टअप्स, रिसर्च सेंटर्स और उद्योगों को आपस में जोड़ने के लिए हम इंडिया इटली इनोवेशन सेंटर पर काम कर रहे हैं।
0: श्री मोदी ने कहा कि दोनों देश आतंकवाद को मानवता के लिए गंभीर खतरा मानने में के मामले में एकजुट हैं। सुश्री जॉर्जिया मेलोनी ने कहा कि दोनों देशों के बीच की दोस्ती सम्मान और आपसी विश्वास पर आधारित है। हाल के वर्षों में भारत इटली संबंधों में अभूतपूर्व प्रगति हुई है। प्रधानमंत्री मोदी और प्रधानमंत्री मेलोनी ने संयुक्त लेख में कहा कि दोनों देशों के बीच संबंध सौहार्दपूर्ण मित्रता से विकसित होकर एक विशेष रणनीतिक साझेदारी के स्तर तक पहुंच गए हैं। ये संबंध स्वतंत्रता, लोकतंत्र और भविष्य के लिए साझा दृष्टिकोण के मूल्यों पर आधारित हैं। रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने सियोल में दक्षिण कोरिया के रक्षा अधिग्रहण कार्यक्रम प्रशासन के मंत्री ली जोंग चुल से मुलाकात की। बैठक के दौरान दोनों पक्ष संयुक्त विकास, संयुक्त उत्पादन और संयुक्त निर्यात के अवसर पैदा करने के लिए आपसी प्रयासों का लाभ उठाने पर सहमत हुए। दोनों देशों के नवाचार इकोसिस्टम को आपस में जोड़ने वाली महत्वाकांक्षा काइंड एक्स पहल की क्षमता को पूरी तरह से इस्तेमाल करने के लिए एक रूपरेखा पर भी चर्चा की गई। शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान ने आगामी नीट UG पुनर्परीक्षा के सुरक्षित, निष्पक्ष और सुचारू संचालन के लिए कड़ी निगरानी और पुख्ता सुरक्षा व्यवस्था की आवश्यकता पर बल दिया है। श्री प्रधान ने आज नई दिल्ली में केंद्रीय सुरक्षा और खुफिया एजेंसियों के साथ उच्च स्तरीय समीक्षा बैठक में ये बात कही। इस दौरान गुमनाम ऑनलाइन समूहों के माध्यम से प्रतियोगी परीक्षाओं से संबंधित गलत सूचनाओं के बढ़ते प्रसार पर भी चिंता व्यक्त की गई। रक्षा अनुसंधान और विकास संगठन ने अनमैन्ड एरियल व्हीकल लॉन्च प्रिसीजन गाइडेड मिसाइल के अंतिम विकास परीक्षण को सफलतापूर्वक किया है। ये आत्मनिर्भर भारत पहल के अंतर्गत स्वदेशी रक्षा क्षमताओं को मजबूत करने की दिशा में एक और महत्वपूर्ण उपलब्धि है। रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने सफल परीक्षण के लिए रक्षा अनुसंधान और विकास संगठन, सार्वजनिक क्षेत्रों के उपक्रमों, रक्षा सह उत्पादन भागीदारों और उद्योग जगत की सराहना की। सर्वोच्च न्यायालय ने जनगणना 2027 के अंतर्गत जाति गणना कराने के केंद्र सरकार के फैसले को चुनौती देने वाली याचिका को खारिज कर दिया है। अदालत ने कहा है कि मुद्दा सरकार के नीतिगत अधिकार क्षेत्र में आता है। मुख्य न्यायाधीश सूर्यकांत की अध्यक्षता वाली पीठ ने कहा है कि पिछड़े वर्गों के लिए कल्याणकारी उपाय तैयार करने के लिए सरकार को उनकी संख्या जानना जरूरी है। सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री नितिन गडकरी ने आज नई दिल्ली में मंत्रालय की हिंदी सलाहकार समिति की बैठक की अध्यक्षता की। श्री गडकरी ने कहा कि हिंदी केवल एक भाषा नहीं है, बल्कि यह राष्ट्र को एकजुट करने का एक सशक्त माध्यम है। IPL क्रिकेट में आज शाम 7:30 बजे कोलकाता में कोलकाता नाइट राइडर्स का मुकाबला मुंबई इंडियंस से होगा। मुंबई प्लेऑफ की दौड़ से पहले ही बाहर हो चुकी है, जबकि कोलकाता प्लेऑफ में जाने के लिए अगले दोनों मैचों में जीत के साथ साथ दूसरी टीम के परिणाम पर भी निर्भर है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, हिमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला नागपूरसह विदर्भात प्रतिसाद। नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू। आणि विदर्भात तीव्र उष्णतेची लाट, वर्ध्यात 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। आता ठळक बातम्या। अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमातून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। ते म्हणाले,
3: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं। त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे। देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करेल।
2: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले। आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला। वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। FDAचे आयुक्त श्रीधर दुबे यांची मुंबई महानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे। विकसित देश घडवण्यासाठी अल्पसंख्याक समाज मजबूत आणि सुरक्षित असणं गरजेचं आहे। आपल्या शेजारील काही देशांमध्ये अल्पसंख्याकांची परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्या देशांवर विविध संकटं निर्माण झाली असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे जिया खान यांनी केलं। नवी दिल्ली इथं आयोजित अल्पसंख्याक आयोगाच्या परिषदेत सहभागी झाल्यानंतर नागपुरात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। दरवर्षी विविध अल्पसंख्याक आयोगांना आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करावा लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली।
4: महाराष्ट्र में या पूरे देश में जितने भी माइनॉरिटी कमीशन है सबको अपना अपना एक साल का जो रिपोर्ट कार्ड है वो सरकार के पास पेश करना है। अब हर साल दिल्ली में एक कॉन्फ्रेंस होगी जहां पर सारे देश के माइनॉरिटी जो कमीशन है वो अपनी अपनी रिपोर्ट करेंगे। सरकार का क्लियर संदेश है कि माइनॉरिटी के जो जितने भी बच्चे हैं उनको अच्छे से अच्छा पढ़ाया जाए, उनको हॉस्टल्स की सुविधाएं दी जाए। जितने भी कलेक्टर ऑफिस में माइनॉरिटीज बोले तो ऐसा इस देश में समझा जाता था कि सिर्फ और सिर्फ मुसलमान होता है, ऐसा बिल्कुल नहीं है। इसमें 6 कम्युनिटी आती है, उन सबके लिए काम करना है।
2: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शांतता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचं आवाहन खान यांनी केलं। नवी दिल्ली इथं झालेल्या परिषदेत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या कार्याची विशेष प्रशंसा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय देशव्यापी संप पुकारला। ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत। औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावे अशी मागणी संघटनेनं केली। नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं संविधान चौक इथं सकाळी निदर्शनं करण्यात आली। ऑनलाईन औषध विक्रीमुळे नियमांचं उल्लंघन होत असून तरुणांमध्ये नशेचं प्रमाण वाढण्यास खतपाणी मिळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। बुलढाणा आणि गोंदिया जिल्ह्यात ऑनलाईन फार्मसी आणि बेकायदेशीर औषध विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांनी भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। जिल्ह्यात किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवून मूक रॅली काढत निषेध नोंदवला। अकोला शहरासह जिल्ह्यातले 2500 अधिक औषध विक्रेते बंदमध्ये सहभागी झाले, मात्र रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही निवडक औषधी दुकानं सुरू ठेवण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यातील 2540 थोक आणि रिटेलर औषध विक्री केंद्र चालक बंदमध्ये सहभागी झाले. काळ्या फीत बांधून त्यांनी निषेध नोंदवला. या बंदच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ आज पहाटे विटांनी भरलेला एक ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. ईशापूरजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ट्रकचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. गोंदियातील न्यू बालाजी हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन मुलीची प्रसूती करून बाळ विक्री प्रकरणात डॉक्टर विवेक येळे आणि डॉक्टर आशा अग्रवाल यांच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुख्य आरोपी डॉक्टर नितेश बाजपेयीसह एकूण 10 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. दरम्यान डॉक्टर विवेक येळे यांना निलंबित करण्यात आलं असून न्यू बालाजी हॉस्पिटलचा परवाना रद्द करून सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आलंय. पोलिसांनी 2 बालकांची सुटका करून त्यांना बालकल्याण समितीकडे सुपूर्द केलंय. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं काल नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरावर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलंय. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहे. दुपारी 2:30 मोजलेल्या तापमानानुसार 46.7 अंश सेल्सिअससह आज वर्धा जिल्हा विदर्भात सर्वात उष्ण ठरला आहे. वर्धा पाठोपाठ नागपूर इथं 45.6 अंश सेल्सिअस, चंद्रपूर इथं 45.4, तर गडचिरोली इथं 45.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल शुष्क तापमानाची नोंद करण्यात आली. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांपैकी अकोला इथं 44, अमरावती इथं 44.6, गोंदिया इथं 43, तर बुलढाणा जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. वर्धा, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर अकोला, अमरावती आणि वर्धा इथं 24 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. 2 प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी KL राहुलची निवड करण्यात आली आहे. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे, तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलंय. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालंय. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला वेग आला असून शहरातील 6 मोठ्या आणि 10 लहान नाल्यांच्या स्वच्छतेचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय. मनपा आयुक्त अकनुरी नरेश यांनी 15 जूनपूर्वी सर्व कामं पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. सध्या 126 कर्मचारी, 3 JCV आणि 2 पोकलेनच्या मदतीनं गाळ आणि कचरा काढण्याचं काम सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात मृद आणि जलसंधारण विभागाच्या विविध योजनांचा जिल्हास्तरीय आढावा जिल्हाधिकारी सावंतकुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत जिल्ह्यातील 100 गावांमधील 99.89% कामं पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एकदिवसीय बंदला नागपूरसह विदर्भात प्रतिसाद. नागपूर जिल्ह्यातल्या ईशापूर गावाजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटल्यानं झालेल्या अपघातात 3 मजुरांचा मृत्यू. आणि विदर्भात तीव्र उष्णतेची लाट, वर्ध्यात 46.7° सेल्सिअस तापमानाची नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

0: अधिमूल्य भरा।
1: माझा एक हट्टी शेजारी आहे, संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत। मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना। मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in।

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 मध्ये व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या एक दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद. आणि जात गणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केली आहे. दोन्ही देशातलं सहकार्य वाढीस लागावं यासाठी यावेळी सखोल चर्चा झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो. त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त

0: तकीला।
1: हम डिजाइन एंड डेवलप इन इंडिया एंड इटली एंड डिलीवर फॉर द वर्ल्ड के सिद्धांत पर आगे बढ़ेंगे। फैशन से लेकर फिनटेक तक, लेदर से लेकर लॉजिस्टिक तक, मोबिलिटी से लेकर मैन्युफैक्चरिंग तक, हर क्षेत्र में हम अपनी ताकतों को जोड़कर पूरी मानवता की भलाई के लिए काम करेंगे।
0: महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। ते आज US न्यूक्लिअर एक्झिक्युटिव्ह मिशन इन इंडिया अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेत बोलत होते। भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत। नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले। यावेळी अमेरिकेतल्या न्यूक्लिअर एनर्जी इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया ग्रेस कोसर्निक उपस्थित होत्या। अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। खासगी कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारी उपक्रमांमधून विविध लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मुंबईत आयोजित टेक महाइम्पॅक्ट या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। ते म्हणाले,
2: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं। त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे। देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करेल।
0: ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणुऊर्जा आणि इतर पर्यायी स्रोतांचा वापर गरजेचा असल्याचं ते म्हणाले। सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत। आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं। ख्रिस्तोदौलिदेस या दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेतील। व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशात चर्चा होईल। मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होतील। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जीरामजी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यांनी दिली. अखिल भारतीय औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी आज 1 दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. ऑनलाईन औषध विक्री बंद करणं, कॉर्पोरेट्सद्वारे अव्यावसायिक सवलत देणं बंद करणं आणि बनावट औषध विक्रीला आळा घालणं अशा औषध विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. औषध विक्रीबाबत कठोर नियमावली आणि पारदर्शकता आवश्यक असून यासाठी केंद्र सरकारनं कायदे करावेत अशी मागणीही संघटनेनं केली आहे. नागपूर इथे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं संविधान चौकात निदर्शनं केली तर ठाण्यातल्या 800 औषध विक्रेत्यांनी दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवला.

0: सांगली आणि बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संपाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी औषध आणि अन्न प्रशासनानं आवश्यक उपाययोजना केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करायला नकार दिला. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे. जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते. क्रिकेट. IPL क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर थोड्याच वेळात म्हणजे 7:30 सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथे 46.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाटण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 व्यावहारिक आणि भविष्यवेधी चौकट निश्चित केल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. अखिल भारतीय औषध विक्रेता संघाच्या 1 दिवसीय बंदला राज्यात ठिकठिकाणी प्रतिसाद आणि जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचं प्रसारण उपलब्ध आहे. 7:50 होत आहेत. ऐकूया प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात स्वच्छ भारत अभियान गीत.

स्वच्छ भारत अभियान गीत प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकत होतात. संध्याकाळचे 7:15 वाजतायत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, अभ्यास, नोकरी, व्यवसाय आणि कौशल्य प्राप्ती हे विद्यार्थी दशेतलं ध्येय असतं। विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावं यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत। विविध अभ्यासक्रमांमध्ये राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेमार्फत देशव्यापी परीक्षा घेतल्या जातात। अशाच प्रकारे वैद्यकीय प्रवेशासाठीच्या आवश्यक असलेल्या नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली आणि देशभर एकच गदारोळ झाला। या परीक्षा, त्यांची व्याप्ती, त्यांची आवश्यकता आणि या परीक्षांना सामोरं जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःहून घेण्याची काळजी याविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत। श्रोते हो, यंदा नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि त्या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर सरकारने तातडीने कारवाई सुरू केली। एका शहरात पेपर फुटल्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे श्रम वाया जातात। केवळ नीटच नव्हे तर जेईई, कॅट अशा अनेक ज्ञानशाखांच्या परीक्षांना न्यायालयात आव्हान दिलं जातं। न्यायालयाचे निकाल येईपर्यंत विद्यार्थ्यांच्या करिअरला खीळ बसते। यामुळे अशा परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का? निवड परीक्षेनंतरचा अभ्यासक्रम आणि आपली क्षमता लक्षात घेऊन विद्यार्थी आणि पालकांनी या निवड चाचणी परीक्षांसंदर्भात भूमिकेत काही बदल केले पाहिजेत का? याविषयी करिअर मार्गदर्शन तज्ज्ञ श्रीराम गीत यांनी सांगितलं।
1: पहिली गोष्ट म्हणजे चाचणी परीक्षा घेण्याची फार मोठी गरज आहे नीट करता। 23 लाखाचा आकडा, खरे परीक्षार्थी जेमतेम 3 लाखावर येतील। ज्याप्रमाणे जेई ऍडव्हान्स ही जेमतेम 2 लाख मुलं देतात, त्या पद्धतीत ही परीक्षा घ्यायला पाहिजे। दुसरा मुद्दा, ऑनलाईन परीक्षा घेणं हे जगभर आता रुळलेलं आहे। ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात पेपर लीक झाला असं समजलं तर शेवटच्या मिनिटाला सुद्धा पेपर बदलता येतो। प्रश्नांचा सिक्वेन्स बदलून

0: आणि नंतर डीएमएलटी केलं तर तुम्ही पॅथॉलॉजिकल लॅब मध्ये खूप चांगल्या प्रकारचे टेक्निशियन म्हणून काम करू शकता. तुमचा जर का डिप्लोमा झाला असेल तर टाटा कॅन्सर हॉस्पिटल जे आहे तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एक्सरे टेक्निशियन, त्यानंतर सोनोग्राफी यासारखे अभ्यासक्रम जे आहेत आणि एमआरआय स्कॅन सारखे अभ्यासक्रम जे आहेत हे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मला वाटतं की ते बघता येऊ शकेल. त्यामुळे अशा प्रकारे टेक्निशियन होणं आणि वेगवेगळी जी यंत्र असतात ती यंत्र हाताळणं, प्रसंगी ती यंत्र जी आहेत त्यानंतर रिपेअरिंग करणं, ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या संधी जे आहेत ह्या संधी आपल्याला उपलब्ध आहेत. हे सगळे जे अभ्यासक्रम मी सांगितले त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचे अभ्यासक्रम आहेत, स्पेशलायझेशनचे अभ्यासक्रम आहेत, हे सगळे आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राची व्याप्ती ही केवळ एमबीबीएस या एका अभ्यासक्रमापुरती नाहीये, तर ती मला वाटतं की वेगवेगळ्या कोर्सेसमधनं वेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन आपल्याला करता येऊ शकतं, त्याचा विद्यार्थी आणि पालकांनी जरूर विचार केला पाहिजे.
1: श्रोते हो, देशाच्या विकासात या विद्यार्थ्यांचा सहभाग महत्वाचा ठरून त्याप्रमाणे सर्वच संबंधित यंत्रणा आणि संस्थांनी तसंच पालकांनीही सजगतेने निर्णय घेतले तर देशाचं भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला केव्हाही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. निर्मिती, संपादन आणि निवेदन गौरी देशमुख, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे.

0: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहे.
1: पारवेकर कॉलेज यवतमाळ इथं 11वी 12वी तसंच BA BCom मराठी आणि इंग्लिश मीडियम साठी नो डोनेशन मिनिमम फीज मध्ये प्रवेश. उत्कृष्ट ग्रंथालय, सिनियर स्टाफ, स्कॉलरशिप आणि भरपूर बक्षीस. पारवेकर कॉलेज पॉवर हाऊस जवळ पांढरकवडा रोड यवतमाळ. संपर्क 97 64 650 149.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाईन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
3: आज तर पार्टी हवी,
4: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
5: आयडिया, इथेच करूया पार्टी,
3: पिझ्झा पार्टी.
4: येस,
6: चल तुझं कार्ड आणि पिन दे.
7: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन.
8: RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
9: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
10: ऐकलं नाही?
9: नो शेअरिंग.
11: RBI सांगते, जाण पारवाना, सतर्क राहा.
12: सेवा क्षेत्रात करिअर निवडा, आपलं उज्ज्वल भविष्य घडवा.
1: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ इथं ANM, GNM, BSc नर्सिंग आणि PB BSc नर्सिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू.
12: प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक लॅब, हॉस्पिटल ट्रेनिंगची उत्तम सुविधा.
1: सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीची सुवर्ण संधी.
12: आजच संपर्क करा गाडे पाटील नर्सिंग कॉलेज लोहारा यवतमाळ.
1: मोबाईल 9887 86 490.
12: गाडे पाटील नर्सिंग कॉलेज, तुमचं स्वप्न आमचं ध्येय.
13: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
14: टँजेरीन, खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा, आता करतो.
13: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
14: का?
13: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
14: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
15: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
1: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना, 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन, तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ, 92 899 22 344.
0: शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम ऐकूया. आपलं घर, आपलं वावर.

0: आपलं घर आपलं वावर ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपल्याला ठाऊक आहे की दिनांक 20 मे हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक मधमाशी दिवस म्हणून आपण साजरा करतो. मधमाशी या छोट्याशा जीवाचं किती महत्त्व आहे आणि अनन्यसाधारण महत्त्वाची असलेली ही मधमाशी, तिचं जीवनचक्र कसं आहे हे जाणून घेऊया. तेव्हा आजच्या कार्यक्रमात ऐकूया मधमाशी आणि तिचं जीवनचक्र याविषयी डॉक्टर प्रमोद मगर, वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्याशी मंगला माळवे यांनी केलेली बात. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण पाहतो की अनेक तरुण हे शेतीसोबत जोडधंदासुद्धा करताहेत आणि त्या योगे अनेक शेतकरी आपल्या प्रगतीपथावर चालत आहे असं म्हणायला हरकत नाही. थोडंसं पारंपरिक शेतीच्या बाजूला जाऊन आपण एखादा जोडधंदा जर स्वीकारला तर आपण नक्कीच आपला विकास करू शकतो. आणि त्यातही मधमाशी पालनाचा जो व्यवसाय आहे तो अनेक तरुणांनी हाती घेतलेला आहे आणि त्याबाबत ते थोडासा अभ्यासही करताहेत. त्यांना मार्गदर्शनसुद्धा जरुरी असतं आणि त्यासाठीच आज आपण स्टुडिओमध्ये उपस्थित आज आपल्यासोबत आहे. ज्यांना आमंत्रित केलं आहे त्यांचा मी परिचय तुम्हाला करून देते. डॉक्टर प्रमोद मगर सर आज आपल्यासोबत आहेत, जे कीटकशास्त्र विषयामध्ये शास्त्रज्ञ आहेत आणि कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ इथे ते कार्यरत आहे. मगर सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार
0: सर. पहिल्यांदा हा प्रश्न मला विचारायचा आहे की असं म्हटलं जातं की मधमाशी हा निसर्गाचा रक्षक आहे, याला काय कारण आहे?
1: निश्चितपणे मॅडम, मधमाशी हा निसर्गाचा रक्षक, निसर्गाचा अविभाज्य घटक आपण म्हणू शकतो.
0: बरे.
1: कारण आपण जे बघतो, जी वृक्षवल्ली आपल्या या निसर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ते सर्व महात्म्य जे आहे ते मधमाशीच आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे मधमाशांमुळेच ही वृक्षवल्ली आपल्याला फुलताना दिसते.
0: बरोबर.
1: आणि ती एकदा फुलली
0: हो
1: की नंतर मधमाशा तिथे आपला मकरंद आणि पराग गोळा करण्यासाठी जातात आणि त्या स्वार्थातून एक परमार्थ तिथे
0: साधले जातात
1: आणि त्या पिकाचं किंवा त्या वनस्पतीचं ते परागीभवन करतात.
0: बरोबर.
1: ज्यामुळं त्या पिकाला जे काही फळ किंवा फुलं किंवा जोही त्याच्यापासून प्रोडक्टिव्ह आपल्याला भाग मिळणार आहे त्याचं उत्पन्न ते प्रत्यक्षपणे आपल्याला वाढवून देतात.
0: बरोबर आहे. म्हणजे केवळ स्वतःसाठी अन्न गोळा न करता एक प्रकारे पर्यावरणाचं रक्षणही त्या करताहेत असं म्हणायला हरकत नाही.
1: अगदी बरोबर. आणि मधमाशी म्हणजे आपल्यासाठी काय की फक्त मध किंवा आपल्याला भीतीदायक वाटणारा डंक,
0: हो
1: या दोन गोष्टीसाठी आपण मधमाशीला आपल्या स्मरणात ठेवतो काय. परंतु मधमाशीचा आपण जर विचार केला तर मधमाशी आपल्याला एक सोशल लाईफस्टाईल म्हणजे सामाजिक आपलं जीवनशैली कशी असावी याविषयी आपल्याला सांगते. आता मधमाशीमध्ये कमालीची एकता आपल्याला पाहायला मिळते. त्यांची जी काही कामगार विभाग आहे तो एकनिष्ठ कामगार विभाग आहे. आपल्या परिवाराच्या संरक्षणासाठी स्वतःची आत्मा आहुती देण्याची सुद्धा त्यांची तयारी असते आणि आपल्या वसाहतीचं संरक्षण करून त्या वेळ जर त्यांना त्यांच्यावर वेळ आली तर आपला जीव सुद्धा ते गमावतात आणि आपल्या वसाहतीचं संरक्षण करतात. परंतु जसा आपल्याला खाण्यासाठी मध गोड वाटतो तसाच तो यातनादायक मधमाशीचा डंक सुद्धा आपल्यासाठी आरोग्यदायी आहे.
0: अच्छा.
1: म्हणजे एका दृष्टीनं एखाद्या मधमाशीनं जर आपल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणा आपल्या चुकीने म्हणा अनावधानाने डंक केला असेल तर तो आपल्या आरोग्यासाठी आरोग्यदायकच आहे. कारण बऱ्याचशे जे काही 85 वयानंतर जे काही वृद्ध मंडळी असतात त्यांना जो काही गुडघेदुखीचा त्रास असतो, सांधेदुखीचा त्रास असतो, त्यासाठी रामबाण उपाय म्हणून मधमाशीचं विष असतं. तर एवढं महात्म्य या मधमाशीचं आहे.
0: बरं. हा म्हणजे मधमाशी एकूण उपकारकच आहे निसर्गात आपल्या प्रत्येक सजीवासाठी असं म्हणायला हरकत नाही.
1: निश्चितपणे. आणि त्याही वरती अल्बर्ट आइन्स्टाईन नावाचे जगविख्यात शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी सांगितलं की जर मधमाशी या पृथ्वी तलावरून नष्ट झाली तर अवघ्या 4 वर्षामध्ये हे समूळ जीवसृष्टी सुद्धा नाश पावेल. म्हणजे एवढं महत्व या मधमाशांचं आहे आणि त्यांच्या परागीभवनाचं आहे.
0: बरोबर आहे. एखाद्या शास्त्रज्ञांनी जर असं विधान केलं असेल तर त्याला काहीतरी कारण सुद्धा असेल सर, नाही का?
1: निश्चितपणे.
0: तर ते काय असेल याच्या मागे?
1: निश्चितपणे. जसं

0: मी तुम्हाला अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा दाखला दिला, तर त्यांचं म्हणणं असं आहे की जर मधमाशा या पृथ्वी तलावर राहिला नाहीत तर आपल्या पिकांचं परागीभवन होणार नाही. पिकांचं परागीभवन झालं नाही तर जे काही शाकाहारी जीव आहेत त्यांना जगण्यासाठी शाकाहारी वनस्पती उरणार नाहीत. आणि जर शाकाहारी प्राणी उरले नाहीत तर मांसाहारी प्राण्यांना सुद्धा त्यांचं जीवन व्यतीत करणं अवघड होईल. आणि पूर्ण जी काही आपली अन्न साखळी आहे, जीवन साखळी आहे, ती नाश पावेल किंवा आणि त्याच्यामुळे आपल्या या पृथ्वीवरील जी काही जीवसृष्टी आहे ती सुद्धा नाश
1: पावू शकते. इतकं महात्म्य आपण म्हणूया की मधमाशीचं आहे, नाही का? पण मगर सर, आपण पाहतो की पूर्वी मधमाशा मुबलक प्रमाणात दिसायच्या, झाडांना मधमाशांची पोळे लटकलेले दिसायचे. आता मात्र थोडंसं प्रमाण कमी झाल्यासारखं वाटतं, किंवा झाडांना न दिसता इमारतींमध्ये वसाहत करायला लागले मधमाशा, याचं कारण कुठे सापडतं?
0: निश्चितपणे आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला मॅडम. बघा, निसर्गामधल्या ज्या मधमाशांच्या वसाहती आहेत त्या कमी होत आहेत. त्या कमी होण्याची बरीचशी कारणं आहेत. त्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण मधमाशी पालन न करता जे नैसर्गिक मधमाशांचे वसाहती आहेत त्या आपण नष्ट करून मध त्यांच्याकडून संकलन करतो. त्यामुळं काय होत आहे की या मधमाशांच्या वसाहती ह्या नष्ट होत आहेत, कमी होत आहेत. परंतु जर आपण बघितलं, जसं तुम्ही एक म्हटलं की वेगवेगळ्या इमारतींवरती सुद्धा मधमाशा त्यांचे वसाहती करत आहेत, तर ह्या ज्या मधमाशा असतात ह्या आग्या मधमाशा असतात. म्हणजे आपल्याला एखाद्या इमारतीवरती उंच ठिकाणी मोठं पोळं आपल्याला दिसतं तर ते पोळं आग्या मधमाशांचं असतं. आणि आग्या मधमाशा ह्या कुठल्याही उंच ठिकाणी, मग त्या इमारती असतील, उंच पाण्याची टाकी असेल किंवा डोंगराच्या कडा असतील, तर अशा ठिकाणी, इनअसेसिबल ठिकाणी जिथं सहज माणूस पोहोचणार नाही अशा ठिकाणी त्या पोळं बांधत असतात. परंतु इतर ज्या मधमाशांच्या प्रजाती आहेत निश्चितपणे त्यांच्या वसाहती ह्या खूप कमी झालेल्या आहेत. आणि त्यासाठीच आपल्याला मधमाशी पालन करणं अतिशय अनिवार्य आहे, अतिशय गरजेचं आहे. आणि त्यामुळेच आपण जी शेतीची परिस्थिती सुद्धा बघतो, वेगवेगळ्या कृषी निविष्ठांवरती आपले शेतकरी बांधव हा खर्च करत असतात, आपल्या घामाचा पैसा या वेगवेगळ्या पीक व्यवस्थापनाच्या कृषी निविष्ठांसाठी ते खर्च करतात. परंतु मधमाशी पालन जर त्यांनी केलं त्या ठिकाणी तर तिथे दोन तीन गोष्टी साध्य होतील. एक तर आपलं कीटकनाशकांवरचं परावलंबत्व जे आहे ते तिथे कमी होईल, शेतीवरील आपला खर्च कमी होईल, आणि आपल्याला या मधमाशी पालनाद्वारे आपल्याला आपल्या पिकाचं परागीभवन मिळेल. आणि त्याच्यातून एक सर्वसाधारणपणे 30-40% आपल्याला पिकाचं उत्पादन वाढ सुद्धा मिळेल.
1: अरे वा, म्हणजे हे फार महत्वाचं आहे, नाही का? शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे.
0: अगदी बरोबर.
1: पण आता आपण असं पाहतो सर की विदर्भामध्ये पारंपरिक पिकं घेतल्या जातात, फुलशेती आणि फळशेतीचं प्रमाण त्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये कमी आहे. मग अशा वेळेस हा मधमक्षिका पालनाचा व्यवसायाचा विचार विदर्भातले तरुण करू शकतात का?
0: निश्चित करू शकतात, कारण जसे आव्हानं असतात तशा संध्या सुद्धा असतात. तर मधमाशी पालनाकडे आपल्या विदर्भातील तरुणांनी एक संधी म्हणून बघणं अतिशय गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम मला त्यांना असं सांगावं लागेल की मधमाशांच्या काही एक दोन प्रजाती नाही आहेत. तसं जर पाहिलं तर आपल्या या निसर्गामध्ये 20,000 जास्त मधमाशांच्या प्रजाती आहेत. त्यापैकी मानवाला फक्त 8 प्रजातींची ओळख पटलेली आहे. त्यांच्या 43 उपप्रजाती आहेत, आणि म्हणजे त्याला पोट जाती आपण म्हणूया, त्या 43 आहेत. त्यापैकी आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून 5 मधमाशा महत्वाच्या आहेत. त्या 5 मधमाशांमध्ये आग्या मधमाशा, ज्या मी तुम्हाला सांगितलं उंच ठिकाणी उंच झाडांवरती त्या एकच मोठं पोळं बांधतात, तर ह्या आग्या मधमाशांपासून आपल्याला एका वसाहतीपासून एका वर्षाला सर्वसाधारणपणे 35-70 किलो मध आपल्याला मिळू शकतो. म्हणजे मध संकलन शास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा आता आग्या मधमाशांपासून आपण मध संकलन करू शकतो. पूर्वी जे काही मधमाशांचे पोळे नष्ट केली जायची, आता आपण शेतकरी बांधवांना किंवा जे काही तरुण आहेत त्या तरुणांना प्रशिक्षण देऊन त्या आग्या मधमाशांपासून सुद्धा ते आता चांगलं उत्कृष्ट मध संकलन करत आहेत. दुसरी प्रजाती जी आहे ती म्हणजे फुलोरी मधमाशी, जिला आपण ॲपिस फ्लोरिया असं म्हणतो. आता ही ॲपिस फ्लोरिया म्हणजे कुठे आपल्याला एखाद्या झुडपावरती किंवा झाडाच्या फांदीवरती जी मधमाशांचं पोळं दिसतं त्या फुलोरी मधमाशी, त्याला आपण काटेरी मधमाशी म्हणतो.

0: ह्या मधमाशा एका वसाहतीपासून वर्षभरात एक ते सव्वा किलोपर्यंत मध देऊ शकतात जास्तीत जास्त. परंतु ह्या ज्या दोन मधमाशी मी तुम्हाला सांगितल्या, आग्या मधमाशा आणि फुलोरी मधमाशी, या दोनही मधमाशांचं पालन करता येत नाही. म्हणजे त्यांना आपण पाळू शकत नाही, त्यांच्यापासून मध संकलन करू शकतो परंतु नैसर्गिकरित्या, परंतु त्यांना बंदिस्त करून त्यांना आपण पाळू शकत नाही. त्याचं कारण काय तर ते उघड्यावर पोळं बांधतात. म्हणजे त्यांची जी जीवनशैली आहे ती उघड्यावरती पोळं बांधण्याची आहे, राहण्याची आहे. त्यामुळं त्या आपल्याला पाळता पेट्यांमध्ये राहणार नाही. मग तिसरी जी प्रजाती आहे ती म्हणजे पोळ्याची मधमाशी, ज्याला आपण कोत्या मधमाशा म्हणतो, पोळ्याच्या मधमाशा म्हणतो. याला हिचं शास्त्रीय नाव जर आपण बघितलं तर ट्रायगोना मधमाशी असते. ही डंकरहित मधमाशी आहे. ही मधमाशी कधी डंक करत नाही. आणि या मधमाशीपासून एका वसाहतीपासून एका वर्षाला आपल्याला 150 ते 200 ग्रॅम मध मिळतो. पण ह्या मधमाशा आपल्याला एखाद्या ग्रीन हाऊस किंवा शेड नेट पॉली हाऊस मध्ये परागीभवनासाठी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत. कारण यांचा जो कार्य करण्याचा जो परीग आहे हा 400 मीटर पर्यंत आहे. त्यामुळं आपण या मधमाशांचं पालन तिथे करू शकतो. चौथी जी प्रजाती आहे ती म्हणजे सातेरी किंवा सातपुडा मधमाशी, जिचं शास्त्रीय नाव एपिस सेरेना इंडिका आहे. ही आपली भारतीय मधमाशी आहे. ही सहज, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जरी आव्हान आहे तरी संधी सुद्धा आहे. आपला मेळघाट म्हटलं किंवा जिथं कुठं आपला यवतमाळचा जंगली परिसर आहे किंवा जंगलाचा जो परिसर आहे तिथे झाडाच्या ढोलकीमध्ये, ज्या पोकळ झाडांच्या ढोलकी असतात किंवा दगडांच्या कपारीमध्ये किंवा वारुळामध्ये, ह्या आपल्याला मधमाशांच्या वसाहती सहज आपल्याला निसर्गतःच उपलब्ध होतात. त्या आपण कॅप्चर करून, त्या आपण पकडून मधमाशांच्या वसाहतीमध्ये पेटीमध्ये ठेवून आपण त्यांचं पालन करू शकतो. आता ही जी सातेरी मधमाशी आहे, या सातेरी मधमाशांपासून आपल्याला एका वसाहतीपासून एका वर्षाला 7 ते 8 किलो मध मिळतो. पण आता ही जी मधमाशी आहे, या मधमाशीला आपण स्टेशनरी म्हणजे एकाच ठिकाणी राहून मधमाशी पालन करण्यासारखी मधमाशी आहे. या मधमाशीला वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी मायग्रेट करण्याची आवश्यकता नाही. करू शकतो परंतु तेवढी करण्याची आवश्यकता नाही. आणि यांच्यामध्ये एकच अडचण असते, थोडी गृहत्याग करण्याची प्रवृत्ती जास्त असते. जेव्हा त्या वातावरणामध्ये काही बदल झाला किंवा आपल्या हाताळणीमध्ये थोडी काही त्रुटी असेल तर अशा वेळेला त्या वसाहत
1: डिस्टर्ब लवकर
0: सोडतात आणि थोडं जहाल महत्वादी असतात. आग्या मधमाशांपेक्षा आणि फुलोरी मधमाशांपेक्षा कमी जहाल असतात, परंतु त्या थोड्या
1: असतात
0: जहाल असतात. त्यानंतरची जी पाचवी प्रजाती आहे ती म्हणजे युरोपीय मधमाशी. जशी भारतीय मधमाशी आहे तशीच युरोप प्रदेशातली ही मधमाशी आहे. ह्या मधमाशाला एपिस मेलिफेरा या शास्त्रीय नावानं ओळखली जाते. आता ही मधमाशी जी आहे, ही मधमाशी मैदानी प्रदेशामध्ये, जिथे सपाट प्रदेश आहे, जिथे डोंगर जास्त नाहीत, अशा प्रदेशामध्ये या मधमाशीचं पालन आपण अतिशय उत्कृष्टरित्या करू शकतो. आणि या मधमाशीपासून आपल्याला एका वसाहतीपासून एका वर्षाला सर्वसाधारणपणे 25 ते 35 किलो मध मिळू शकतो. परंतु आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मधाचं उत्पादन या युरोपीय मधमाशांमध्ये जास्त आहे, परंतु या मधमाशांना मग त्या प्रमाणामध्ये फुलोरा आवश्यक आहे. यांना जर आपण पुरेसा फुलोरा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध करत गेलो तर आपल्याला सरासरी 20 किलो सुद्धा आपल्या भागामध्ये मधाचं उत्पादन घेता येऊ शकतं.
1: मगर सर, आपण युरोपियन मधमाशी म्हटलं म्हणजे याचा अर्थ ती विदेशातून मायग्रेट झालेली आहे.
0: हा, म्हणजे तिचा जो ओरिजिन आहे, उगम आहे, तो युरोपामधला. त्याला दुसरं नाव, टोपण नाव इटलीची मधमाशी सुद्धा तिला म्हणतात.
1: पण मग भारतीय वातावरणामध्ये, म्हणजे आता समजा आपण पाहतो की तापमान प्रचंड आहे, तर टिकाव धरतात का त्या?
0: हो, निश्चितपणे. आता बघा, आपण भारतामध्ये कुठेही गेलं तर आपल्याला उन्हाळा जो हंगाम आहे, उन्हाळ्याचा जो ऋतू आहे, त्या ऋतूमध्येच आपल्याला अडचणी आहे जवळपास संपूर्ण भारतामध्ये. फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये जी पीक पद्धती आहे, विशेष करून आपल्या विदर्भामध्ये सोयाबीन, तूर, कपाशी, तसं जर आपण पाहिलं तर तुरीला जेव्हा फुलोरा सुरू होतो तेव्हाच आपल्या नैसर्गिकरित्या मधमाशांच्या वसाहती पुन्हा सापडायला सुरुवात होते. म्हणजे आपल्याकडे तसं खूप पोटेन्शियल आहे, परंतु रासायनिक कीटकनाशकांचा जो वापर आहे, रसायनांचा जो वापर आहे, तो कुठेतरी आपल्या या मधमाशी पालनामध्ये अडथळा आणू शकतो. पण तरी सुद्धा आपण या मधमाशी पालनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून तेलवर्गीय पिकांचा

0: पुरस्कार केला. तेलवर्गीय पिकांचा जर आपण जास्त प्रमाणामध्ये लागवड केली त्यामध्ये सूर्यफूल आहे, हे तिन्ही हंगामामध्ये लावता येणारं पीक आहे. तीळ आहे, तीळ आपल्याला तिन्ही हंगामामध्ये खरीप रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये लावता येतो. त्यानंतर रब्बी हंगामासाठी तेलवर्गीय पीक मध्ये मोहरी आहे, त्यानंतर ओवा आहे, सोप आहे, यासारखे पीक आहेत, कोथिंबीर आहे. तर कोथिंबीर आपल्याला जे आपण भाजीपाला म्हणून वापरतो ती नाही, परंतु आपल्याला जे आपण धन्यासाठी धन्यासाठी जे वापरतो तर त्या पद्धतीनं जर आपण फुलोरा अवस्थेपर्यंत ती जर आपल्याला कोथिंबीर जर भेटली तर बऱ्याच अंशी आपल्याला मधमाशांना त्याचा फायदा होतो, पिकाला सुद्धा त्याचा फायदा होतो. आणि त्यामुळं आपल्या विदर्भामध्ये निश्चितपणे मधमाशी पालनाला आव्हानं खूप आहेत, आव्हानं नाहीत असं मी म्हणत नाही, परंतु आपल्याला मधमाशी पालन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं खाद्य आपल्याला त्यांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आणि एखाद्या व्यक्तीला खाद्य उपलब्ध झालं की त्यानंतर तो त्या परिसरामध्ये त्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन बरोबर तिथे तो राहू शकतो. हां, थोड्या अडचणी येतील, त्याच्यावर आपण मात करू शकतो. जसं की आपण बघितलं, जेव्हा आपण मधमाशांच्या वसाहती ठेवतो तर त्यांना काही संपूर्ण 100% सावलीमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही. 40-50% फाटकी सावली त्यांना असली तरी चालतं. फक्त उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये थोडं आपल्याला काळजी घ्यावी लागेल. त्यांच्या पेट्यांवरती आपल्याला गोंडपाट ओले करून थोडे त्याच्यावर जर ठेवले तर त्यांचं तापमान वसाहतीतलं त्या मेंटेन करण्यामध्ये किंवा अबाधित ठेवण्यामध्ये त्यांना फायदा होईल.
1: आता मधमाशी म्हटलं तर एक सजीवच आहे सर,
0: बरोबर,
1: कीटक आहे तो एक प्रकारचा. पण जेव्हा पर्यावरणामध्ये बदल होतात, म्हणजे आता आपण पाहतोय की दरवर्षी पृथ्वीचं तापमान वाढत आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे, सोबतच विषारी वायूंचं सुद्धा लेअर एक प्रकारे तयार होत आहे, स्तर तयार होत आहे निसर्गामध्ये. आणि एक आपण मेन्शन केलेली गोष्ट उल्लेखलेली म्हणजे कीटकनाशकांचा वापर, या बाबी मधमाशा नष्ट होण्याकडे जाणाऱ्या आहेत का, करणाऱ्या आहेत?
0: हा, निश्चितपणे रासायनिक कीटकनाशकांचा वापर हा, आणि विशेषतः तो फुलोऱ्या अवस्थेमध्ये जर होत असेल पिकांमध्ये तर त्याचा मधमाशांवर निश्चितपणे दुष्परिणाम हा होऊ शकतो. त्यामुळंच मला हेच सांगायचं आहे की जर आपण जी आपल्याला जी पिकं आपण पिकं पद्धती घेतोय त्या पिकं पद्धतीमध्ये कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि बदलत्या वातावरणामध्ये आपल्याला आता परिस्थिती अशी आलेली आहे की आपण पीक बदल कुठला ना कुठला केला पाहिजे, परंतु आपल्याला त्यासाठी योग्य विकल्प कदाचित मिळत नाही. पण आपण जर अशा नाविन्यपूर्ण किंवा नाविन्य नाही म्हणता येणार, हे आपली पिकं पूर्वीचीच आहेत, परंतु अशा पिकांकडे आपण गेलो तर आपल्याला रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करावा लागेल. कारण आता ही जी पिकं आपण घेतोय त्याच्यामध्ये रसायनांचा वापर न करता जर आपण म्हटलं तर थोडं आपल्याला तिथे उत्पादनामध्ये घट येणारच आहे. परंतु जर आपण तेलवर्गीय पिकं जसं म्हणजे मधमाशीसाठी पूरक असलेल्या पिकांचा जर फायदा घेतला तर त्याच्यामध्ये मधमाशीलाही फायदा होईल आणि आपल्या पिकालाही फायदा होईल. अशा पद्धतीनं आपण या मधमाशी पालनाकडे बघू शकतो. आणि निश्चितपणे वाढतं तापमान याचा मधमाशांवरती विपरीत परिणाम होतो, होऊ शकतो. परंतु एक मला आपल्याला सांगायला आवडेल, तिन्ही हंगामामध्ये म्हणजे तिन्ही ऋतूमध्ये पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये जर आपण मधमाशीची पेटी उघडून पाहिली तर तुम्हाला त्याचं जे तापमान आहे ते अबाधित तुम्हाला 30-32 degrees Celsius तुम्हाला कोणत्याही ऋतूमध्ये पाहायला मिळेल. फक्त जर मधमाशांची संख्या त्या वसाहतीतली कमी झाली तेव्हा मग त्यांना थोडं त्यांचं वातावरण, त्यांचं जे तापमान आहे ते म्हणजे मेंटेन करण्यासाठी त्यांना अडचणी येतात. म्हणून आपल्याला त्या मधमाशांची संख्या जर का आपल्याला वाढवता आली, ती कमी जर झाली नाही तर मधमाशा ह्या त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तग धरू शकतात. आणि राहिलं थोडी मदत म्हणून आपण त्यांना पालन करत आहोत, एक त्यांचं पालकत्व घेत आहोत, त्या अनुषंगानं आपण त्यांच्यासाठी फाटकी सावली जरी उपलब्ध करून दिली तर आपल्याला या गोष्टीवर
1: काही रोचक गोष्टी आम्ही म्हणजे ऐकलेल्या आहे मधमाशांच्या संदर्भात, की मधमाशांच्या काही पोळ्याची रचना ही फार वैशिष्ट्यपूर्ण असते आणि त्यांच्या काही बटालियन्स असतात,
0: बरोबर,
1: काही वाटून दिलेली कामं असतात.
0: yes, yes.
1: आणि त्यांची एक कोड लँग्वेज सुद्धा असते, म्हणजे सांकेतिक भाषा पण असते असं म्हटलं जातं. तर एक शास्त्रज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल?
0: निश्चितपणे मधमाशी जो आहे हा मानवासारखाच
1: समूहानं
0: राहणारा एक सामाजिक प्राणी आहे, कीटक आहे.
1: बरोबर.
0: आणि मधमाशांचं जर तुम्ही जे म्हटलं की त्यांची जी कुटुंब पद्धती जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये कमालीची तुम्हाला म्हणजे या निसर्गाची

0: म्हणजे देन तुम्हाला तिथे दिसेल. मधमाशांच्या वसाहतीमध्ये जर आपण एक ढोबळ मानानं जर विचार केला तर एक 15,000 ते 20,000 मधमाशा एका वसाहतीमध्ये असतात. आम्ही जास्तही असू शकतील परंतु मी एक तुम्हाला ढोबळ मानानं सांगतोय. तर त्याच्यामध्ये एक मधमाशी ती राणी असते. त्यातल्या हजारोच्या संख्येनं ज्या आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्याला दिसतात त्या सर्व कामकरी मधमाशा असतात. आणि तिसरी जी मधमाशीचा घटक असतो तो म्हणजे नर मधमाशा असतात. या नर मधमाशांची संख्या 100-200 म्हणजे शेकडोच्या संख्येनं त्या असतात. कामकरी मधमाशा हजारोच्या संख्येनं असतात आणि राणी मधमाशी ही एकुलती एक तिथे असते. आता त्या वसाहतीची राणी आणि त्या वसाहतीची आई जर आपण म्हटलं तर ती असते राणी मधमाशी. म्हणजे तिची वसाहत तिची वंशावळ पुढे नेण्याचं काम राणी मधमाशी करत असते. मग राणी मधमाशी तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त एकदाच समागमामध्ये मिलनामध्ये सहभाग घेत असते तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये. जे मग ती जेव्हा तिचा जन्म एक प्रौढ राणीमाशी म्हणून होतो तेव्हा मग ते आपल्या वसाहतीतील नरांसोबत मिलनासाठी आपल्या वसाहती बाहेर पडते आणि त्यातल्या मोजक्या 4 ते 5 नरांसोबत ती मिलन करते. त्यांच्याकडून त्यांचे जे शुक्राणू आहेत ते तिच्या स्पर्म्याथिका नावाचा एक अवयव असतो त्या अवयवामध्ये साठवून ठेवते. नंतर तिच्या वसाहतीमध्ये ती वापस आली की नंतर मग तुमच्या त्या जिथे तुम्ही ती वसाहत ठेवलेली आहे त्या ठिकाणी फुलांची उपलब्धता किती आहे, त्या ठिकाणचं वातावरण फेवरेबल आहे का, पाण्याची उपलब्धता व्यवस्थित आहे का, ह्या सगळ्या गोष्टीवरून ती ठरवते की तिला किती अंडी आज घालायची आहेत. जर आपण विचार केला तर सातेरी मधमाशीची राणी मधमाशी जी आहे ती सर्वसाधारणपणे 500 ते 1,000 अंडे रोज घालू शकते. जर तिच्यासाठी पोषक वातावरण तिला वाटत असेल की आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी इथे मुबलक प्रमाणामध्ये फुलोरा आहे तर ती तिचं अंडी घालण्याची जी क्षमता आहे ती वाढवू शकते. त्याचबरोबर युरोपीय मधमाशा ज्या आहेत त्या 1,500 अंडी सुद्धा एका दिवसामध्ये ती राणीमाशी घालू शकते. तर सांगायचं तात्पर्य राणी मधमाशी ही अंडी घालण्याचं काम करते. नरांचं काम फक्त राणीसोबत एकदा मिलन करणं. एकदा नरांचं राणीसोबत मिलन झालं की नरांचं तिथे काही महत्व राहत नाही. म्हणजे जरी राणी मधमाशी आहे एकुलती एक आहे तरी सुद्धा तिला जेवण देण्याचं तिला खाद्य देण्याचं काम कामकरी मधमाशा करतात. त्याच्या तिच्या पिल्लांना सुद्धा खाऊ घालण्याचं काम कामकरी मधमाशा करतात. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की राणी मधमाशी आणि कामकरी मधमाशी ह्या दोन्ही मादी आहेत. परंतु राणी मधमाशीच पिलांना जन्म देऊ शकते, कामकरी मधमाशी पिलांना जन्म देऊ शकत नाही. कारण तिला ती वांज मादी असते. परंतु परत निसर्गाची जर आपण करणी बघितली, जेव्हा वसाहतीमध्ये आकस्मिक राणीचा मृत्यू होतो किंवा त्या वसाहतीमध्ये राणी नसते अशा परिस्थितीमध्ये ह्या कामकरी मधमाशा सुद्धा अंडी घालतात. आणि त्या अंडींमधून त्या अंडींचं फलन झालेलं नसतं कारण त्यांनी मिलनामध्ये समागमामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला नसतो. परंतु ते ज्या अंडी घातली जातात त्याच्यामधून नर माशा बाहेर पडतात आणि अशा कामकरी मधमाशांना लेईंग वर्कर म्हणतात. लेईंग वर्कर म्हणजे आणि त्याच्याही वरती जर तुम्हाला जाऊन सांगितलं तर राणी मधमाशीला जीवन जगण्यासाठी एक घटक खूप महत्वाचा असतो तो म्हणजे रॉयल जेली ज्याला राजांना म्हणतो. तो राजांना सुद्धा कामकरी मधमाशाच तयार करत असतात.
1: अच्छा.
0: त्यांच्या जबडा ग्रंथीतून त्या स्रवत असतात. आणि म्हणजे बघा स्वतः रॉयल जेली तयार करत असून सुद्धा तो रॉयल जेली फक्त राणीलाच दिला जातो. त्या कधीही त्या खात नाहीत. म्हणजे त्यांना निसर्गाने जी जबाबदारी दिलेली आहे तीच त्या पार पाडतात. आणि हे जर आपण असं मानवाच्या बाबतीत म्हटलं एखादी गोष्ट जर मी निर्माण करत आहे आणि तो जर दुसरा त्याला खाणार असेल मी खाणारच नाहीये तर असं होणार नाही. तर ही सुद्धा गोष्ट आपल्याला मधमाशांपासून म्हणजे शिकण्यासारखी आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर कामाच्या बाबतीत जर बोललं तर कामकरी माशीचं मी तुम्हाला सांगितलं की त्या सर्व कामं करतात. जेव्हा प्रौढ कामकरी मधमाशीचा जन्म होतो तर सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर 16व्या दिवशी म्हणजे अंडी अवस्थेपासून तर 16 दिवसानंतर तिथून राणी मधमाशीचा जन्म होतो.
1: अच्छा.
0: म्हणजे प्रौढ मधमाशीचा अंडीपासून.

0: माशी माशीमध्ये रूपांतर होईपर्यंत. तसाच 21 दिवस लागतात कामकरी मधमाशी व्हायला. अंडीपासून तर प्रौढ कामकरी मधमाशी व्हायला 21 दिवस लागतात आणि अंडीपासून प्रौढ नरमाशी व्हायला 24 दिवस लागतात. तर आता जेव्हा ह्या कामकरी मधमाशांचा जन्म प्रौढ मधमाशी म्हणून 21व्या दिवशी होतो तेव्हा पहिले 3 दिवस त्या वसाहतीची साफसफाई करतात. त्यांना काय काम दिलं जातं, तुम्ही आता नवीन नवीन प्रौढ झालेला आहात, तुम्ही 3 दिवस वसाहतीची साफसफाई करा. तिथून पुढे 3 दिवस त्यांना मोठ्या आयांना खाद्य पुरवण्याचं काम दिलं जातं. तिथून पुढे त्यांची आता जबाबदारी वाढवली जाते. तिथून पुढचे 3 दिवस त्यांना लहान आळ्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी भेटते. तिथून पुढे 3 दिवस त्यांना राणी मधमाशीची सेवा करायला 2 ते 3 दिवस मिळतात. तिथून पुढे 3 दिवस मग त्या मेन स्रवण्याचं काम करतात. म्हणजे त्यांच्या शरीरावरती 4 मेन ग्रंथीच्या जोड्या असतात. तर त्या 4 मेन ग्रंथीच्या ज्या जोड्या आहेत त्याच्यातून त्या मेन स्रवतात आणि कुठल्याही इंजिनियरला जमणार नाही असं काम मेनापासून षटकोनी घर बांधण्याचं काम ह्या मधमाशा करत असतात. तिथून पुढं मग वसाहतीचं संरक्षण करणे, तिथून पुढं मग मध पाणी पराग गोळा करणे आणि तिथून पुढं मग बाकीचे काही कामं त्यांच्यासाठी असतील त्या त्या करत असतात. तर एवढं कामाचं नियोजन मधमाशांचं असतं. मधमाशांच्या वसाहतीमधलं तापमान हे अबाधित ठेवण्याचं कामसुद्धा कामकरी मधमाशा करत असतात. आणि जेव्हा त्यांच्या वसाहतीमध्ये मकरंद आणि परागाचं प्रमाण कमी होतं अशा परिस्थितीमध्ये नरमाशांना सुद्धा खाऊ घालावं लागतं, तेव्हा ह्या कामकरी मधमाशा नरमाशांची हकालपट्टी त्यांच्या घरातून करून देतात. कारण ते नर त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं त्यांना काम नसतं, फक्त ह्या मधमाशा ज्या मेहनतीनं मध आणि पराग गोळा करून आणतात तर त्यांचं एक वाटा त्यांना द्यावा लागतो. परंतु जेव्हा त्यांना असह्य होतं तेव्हा त्या नरांची सुद्धा हकालपट्टी त्या वसाहतीतून केली जाते. तर अशा प्रकारचं
1: नियोजन
0: त्या याच्यामध्ये आहे. आणि कुटुंब नियोजन सगळ्यात महत्वाचं, ती राणी मधमाशी ठरवते की मला किती अंडी घालायची आहेत आणि किती अंड्यांपासून येणाऱ्या पुढच्या पिढीचं उदरभरण होऊ शकतं त्यानुसार तिथं ती अंडी घालते.
1: म्हणजे एक फार विस्मयकारक जग आहे असं म्हणायला हरकत नाही का मधमाशांचं. म्हणजे आपण असं गमतीनं म्हणतो सर की पुरुषांना म्हणजे किंवा माणसाला सजीवाला आपण मेंदू दिलेला आहे, पण माणसाने मेंदूचा वापर मात्र सगळा म्हणजे विध्वंस करण्यासाठीच केला. पण कीटकांनी सुद्धा आपल्या छोट्याशा मेंदूचा वापर किती सुंदर प्रकारे केला आहे हे ऐकून खरोखर श्रोत्यांना नवल वाटेल, नाही का? बरं सर, आता मला हे विचारायचं आहे की तुम्ही सांगितलं की ह्या प्रकारे रचना मधमाशांच्या पोळ्याची आहे आणि त्यांची कामं अशी वाटून दिलेली आहे. परंतु असं होतं की मग हे पोळं सोडल्यानंतर फक्त मधच कामी पडतं असं लोकांचा गैरसमज आहे, आणखी काही चांगल्या वस्तू असतात का त्याच्यामध्ये?
0: हा, निश्चितपणे मधमाशीपासून आपल्याला मधमाशी पालनाचे त्याच्यामुळे आपण जर फायदे बघितले तर पहिले तर आपल्याला मधमाशांपासून मध मिळतो. तर मधाचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीत आहे. मध हा जो आहे हा शक्ती आणि बुद्धिवर्धक आहे. चिरकाळ तारुण्य टिकवण्यासाठी मधाचा सेवन जर आपण केलं तर आपण तारुण्यसुद्धा टिकवून ठेवू शकतो. रक्तशुद्धीकरणामध्ये मधाचा फायदा आहे. जीवाणूरोधी आहे, ॲलर्जीरोधी आहे. आता मधाचा जर आपण विचार केला तर 600 ते 800 रुपये किलो मध आहे. एक आपण जर प्युअर मध म्हटलं तर 600 ते 800 रुपये किलो मध असतो. त्यानंतर मेन हे सर्वसाधारणपणे 500 ते 600 रुपये किलो आहे. तर मेणाचाही वापर बऱ्याच ठिकाणी होतो. फार्मास्युटिकल ज्या कंपन्याज आहेत म्हणजे औषधी निर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये होतो. त्याच व्यतिरिक्त आपलं जे कार्बन पेपर आहे ते सुद्धा मेणापासूनच तयार केलं जातं. वेगवेगळे इलेक्ट्रिकल साधनांचे इन्सुलेटर्स वगैरे हे सुद्धा मेणापासून तयार केलेले असतात. मेणानंतर रोंगण आहे. रोंगण म्हणजे प्रोपोलिस. हा प्रोपोलिस सुद्धा मधमाशांपासून आपल्याला मिळत असतो. तर रोंगण एकंदरीतच ज्या काही आपल्या त्वचेच्या संबंधित जे काही मलम आहेत त्या मलमामध्ये त्याचा वापर केला जातो. त्यानंतर जर आपण बघितलं तर राजान्न मधमाशांपासून आपल्याला राजान्न सुद्धा निर्माण करता येतं, मिळू शकतं, त्याचं उत्पादन आपण घेऊ शकतो. त्याच्याही पुढे जर आपण गेलो तर आपल्याला पराग पोलन सुद्धा मधमाशांच्या वसाहतीपासून मिळतं.
1: पर्यावरणाचं रक्षक आहेत मधमाशी आणि त्याचं पालन आपण करायला हवं, त्याचं जीवनचक्र आज आपण समजावून घेतलेलं आहे. डॉक्टर प्रमोद मगर सर आपण इथे आलात आणि मधमाशी पालन आणि मधमाशीचं जे जीवनचक्र आहे ती कशा प्रकारे आपल्याला उपकारक आहे याविषयी

0: अशी उत्कृष्ट माहिती आमच्या शेतकरी बंधूंसोबत वाटून घेतली. मी आकाशवाणीच्या वतीनं आभार मानते सर. नमस्कार.
1: नमस्कार आणि सर्व श्रोत्यांना माझ्याकडून जागतिक मधमाशी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, धन्यवाद.
0: आत्ताच आपण मधमाशी आणि तिचं जीवनचक्र याविषयी डॉक्टर प्रमोद मगर, वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची मुलाखत ऐकलीत. आणि याबरोबरच आजचा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आता समाप्त होत आहे. मंगला माळवेला अनुमती द्या, पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
1: पार्वती हिरोची किसान उन्नती योजना 11,999 रुपये भरून डिलक्स व पॅशन तर 9,999 भरून डेस्टिनी खरेदी करा. पार्वती हिरो यवतमाळ 92,899-22,344.

0: ಆಕಾಶವಾಣಿ दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळीय चर्चा. द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 नीचांकी पातळीवर. आणि आता बातम्या विस्तारानं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर देखील चर्चा केली. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त वार्ताहर परिषदेला संबोधित केलं. भारत आणि इटलीनं आपले द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतल्याचं मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. भारत आणि इटली संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-2029 व्यावहारिक आणि भविष्यविधी चौकट निश्चित केली असल्याचं ते म्हणाले. भारत इटली संरक्षण उद्योग रोडमॅपनं लष्करी सामुग्रीच्या उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे असं त्यांनी सांगितलं.
1: दोनों देशों के स्टार्टअप्स, रिसर्च सेंटर्स और उद्योगों को आपस में जोड़ने के लिए हम इंडिया इटली इनोवेशन सेंटर पर काम कर रहे हैं. हमारी सेनाओं के साथ साथ दोनों देशों के रक्षा उद्योगों के बीच भी सहयोग बढ़ रहा है. मैरिटाइम पावर्स के रूप में भारत और इटली के बीच करीबी सहयोग स्वाभाविक है. हम मिलकर शिपिंग, पोर्ट्स, मॉडर्नाइजेशन, लॉजिस्टिक और

0: ब्लू इकॉनॉमी पर काम करेंगे।
1: इटली डिझाईन आणि काटेकोरपणासाठी ओळखलं जातं तर भारत क्षमता आणि नवोन्मेषासाठी ओळखला जातो, त्यामुळे दोन्ही देशांचं सामर्थ्य एकवटून संपूर्ण मानवजातीसाठी काम करू असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। भारत आणि इटली यांच्यातले संबंध परस्पराबद्दल आदर आणि विश्वासावर आधारलेले आहेत असं इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या। सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस आजपासून भारत दौऱ्यावर आहेत। आज संध्याकाळी त्यांचं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं। त्यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळात सायप्रसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कॉन्स्टँटिनोस कोम्बोस तसंच इतर वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग जगताचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे। पुढच्या वर्षी फेब्रुवारीत भारत सायप्रस राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होत आहेत। तसंच युरोपीय संघाचं अध्यक्षपद सध्या सायप्रसकडे असल्यानं या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे। ख्रिस्तोदोलिदेस या दौऱ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत। व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रात सहकार्य बळकट करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल। मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या ते सहभागी होणार आहेत। महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून अमेरिकन कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। ते आज US न्यूक्लिअर एक्झिक्युशन मिशन इन इंडिया या अंतर्गत आयोजित अणुऊर्जा आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी या परिषदेमध्ये बोलत होते। भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध आता तंत्रज्ञान, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी या क्षेत्रात अधिक मजबूत होत आहेत। नागरी अणुऊर्जा सहकार्य हे या भागीदारीच्या पुढच्या टप्प्यातलं निर्णायक क्षेत्र ठरू शकतं असंही ते म्हणाले। अमेरिकेतले उद्योग राज्यातल्या अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या मानसिकतेत आहेत असं मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं।
2: अमेरिकेतल्या जागतिक न्यूक्लिअर पॉवर कंपनीज आहेत, न्यूक्लिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यांनी या समझोत्यानंतर दिल्लीनंतर आपला चर्चासत्र हे महाराष्ट्रात केलं। त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या समोर महाराष्ट्राचे प्लॅन्स काय आहेत पुढचे हे प्रेझेंट केलेलं आहे आणि त्यांनीही महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय केलेला आहे। देशामध्ये आता अणुऊर्जेमध्ये सुरुवातही महाराष्ट्रात झाली होती आणि आता पुन्हा या संपूर्ण न्यूक्लिअर एनर्जीच्या आंदोलनाला पुढे नेण्याचं काम महाराष्ट्र करत आहे।
1: ग्रामीण भागामध्ये रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जी राम जी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून करण्यात येणार आहे। केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं। देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यामध्ये दिली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आगामी जनगणनेदरम्यान जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। सरकारला कल्याणकारी योजना राबवण्यासाठी मागासवर्गीय लोकसंख्या नेमकी माहीत असणं गरजेचं आहे असं मत प्रदर्शित करत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सरकारच्या धोरणात्मक निर्णयामध्ये हस्तक्षेप करायला नकार दिला। जागतिक बाजारात आज तेलाच्या दरामध्ये घसरण झाली। कच्च्या तेलाचा दर 2.3% खाली येऊन $108.07 प्रति बॅरल इतका झाला। परकीय चलन बाजारामध्ये रुपयाचं 30 पैशांनी अवमूल्यन झालं आणि त्यानं प्रति डॉलर 96.83 रुपये इतकी नीचांकी पातळी गाठली। भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून इराण युद्धासारखी अनिश्चित परिस्थिती असूनही यंदा 6.4% विकासदर राखू शकेल असा अंदाज संयुक्त राष्ट्रांचे वरिष्ठ अर्थतज्ञ इंगो पिटरले यांनी वर्तवला आहे। जगाची आर्थिक स्थिती आणि प्रगती अहवाल याविषयी ते बातमीदारांशी बोलत होते। यंदा GDP मध्ये किंचित घट झाली तरी पुढच्या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उसळी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। 8 प्रमुख उद्योगांच्या एकत्रित निर्देशांकात यावर्षी एप्रिलमध्ये

1.7% वाढ झाली, जी मार्चमधील 1.2% जास्त आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात वार्षिक आधारावर सिमेंट उत्पादनात 9.4%, पोलाद उत्पादनामध्ये 6.2% आणि वीज निर्मितीमध्ये 4.1% वाढ झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये आज कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 4 बाद 50 धावा झाल्या होत्या. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती इथे 46.8° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांच्या पार्थिवावर आज हरिद्वार येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज खांडुरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्यात शिष्टमंडळ स्तरीय चर्चा. द्विपक्षीय संबंध विशेष धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित करण्याचा निर्णय. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदोलिदेस भारत दौऱ्यावर, मुंबईत आयोजित बिझनेस फोरममध्ये उद्या सहभागी होणार. महाराष्ट्र अणुऊर्जा क्षेत्रातल्या परिवर्तनाचं नेतृत्व करायला तयार असून राज्यात गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं अमेरिकी कंपन्यांना आवाहन. जातगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि रुपयाचं मूल्य प्रति डॉलर 96.83 रुपये नीचांकी पातळीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Tomorrow, Gujarat Titans and Chennai Super Kings will clash at Narendra Modi Stadium, Ahmedabad at 7:30 p.m. local time. And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 537° सहा मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी आणि सिंधुदुर्ग नगरी केंद्र. रात्रीसाठी 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.